परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.

0: कांदा लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला।
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।
2: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
3: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
5: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 95 95 24 25 59।
6: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
7: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुना गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा।
6: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुना गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे।
8: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुना आयकर मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आयकर, मिशन हेल्दी आईज।
5: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती। प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे।
8: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी।
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
9: श्रोतहो, व्यावसायिक विश्रांतीपूर्वी आपण ऐकलं होतं ते दिल देखे देखो चित्रपटाचं गीत, मोहम्मद रफी आणि आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं। आता ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या सहगायनात लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं मजरूह सुलतानपूर यांचं गीत। संगीतकार कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेला हा चित्रपट खून का रिश्ता।

0: श्रोते हो दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुना आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
3: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
4: हर बुधवार शाम 7 बजे सुनिए जयमाला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप, अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री. या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: श्रोतो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क कर्णपुर ऐकता पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. यासोबतच आम्ही श्रोत्यांसोबत आहोत आमच्या प्रसार भारतीच्या वेव्स OTT या प्लॅटफॉर्मवरती, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकताय चतुका कसरा मधुमालती, हा लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. महान पार्श्व गायक मोहम्मद रफी यांच्या स्मृती करण्याचा, आठवण करण्याचा, स्मरण करण्याचा हा महिना 31 जुलै हा त्यांचा स्मृती दिवस आहे. त्या अनुषंगानं त्यांनी गायलेली अवीट गोडीची गीतं कार्यक्रमात आम्ही प्रसारित करतो. हे कार्यक्रमातलं शेवटचं गीत जवा मोहब्बत चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि आशा भोसले आणि सहकाऱ्यांचा आवाज. संगीत शंकर जयकिशन, रचना हसरत जयपूर यांची.

श्रोत्यांनो, कार्यक्रमात आज ज्या चित्रपटातली गीतं आपण ऐकली ते चित्रपट होते कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत जवा मोहब्बत या चित्रपटाचं. खून का रिश्ता, दिल देखे देखो, द ट्रेन, सुशीला, बिन फेरे हम तेरे, रूप लेखा आणि कार्यक्रमातलं अगदी सुरुवातीचं गीत होतं ते हुस्न और इश्क या चित्रपटाचं शीर्षक गीत. मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर, उषा खन्ना, मुबारक बेगम, लता मंगेशकर, आशा भोसले आणि सहकाऱ्यांचा आवाज होता. रचना असद भोपाली, फारूक कैसर, जाडेसार अख्तर, आनंद बक्षी, मजरू सुलतानपुरी, हजरत जयपुरी, संगीतकार शंकर जयकिशन, कल्याणजी आनंदजी, उषा खन्ना, राहुल देव बर्मन सी, अर्जुन, उषा खन्ना, नौशाद आणि गणेश यांनी संगीतबद्ध केलेल्या रचना. अच्छा अच्छा दुखा का सराफ, मधुमालती या लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात श्रोतो आपण ऐकल्यात. याबरोबरच आजचा हा कार्यक्रम समाप्त करण्याची कैलाश शिंदेला अनुमती द्या. नमस्कार.

0: चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
1: FM बँड 101 मेगाहर्ट्झवर हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. श्रोते आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. याबरोबरच आम्ही आमच्या श्रोत्यांसोबत आहोत प्रसार भारतीच्या वेब्स OTT या प्लॅटफॉर्मवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून. सकाळचे 11:58 होण्यासाठी काही क्षणांचा अवधी आहे. बरोबर 11:58 आपण ऐकाल ठळक बातमीपत्र. दरम्यान वाद्यसंगीत.

0: श्रोतो, ठळक बातमीपत्र ऐकूयात.
1: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा सातवा दिवस असून आजही लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून

0: सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत गदारोळ केला, त्यामुळे दोन्ही सभागृहाचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. लोकसभेत दुपारी 2 वाजता परीक्षा संशोधन विधेयकावर चर्चा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातील मंचर इथं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत काल भव्य समाधान शिबिर पार पडलं. त्याचं उद्घाटन आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते झालं. या शिबिरामध्ये दोन्ही तालुक्यातील एकंदर 816 लाभार्थ्यांना थेट सेवा आणि दाखल्यांचं वाटप करण्यात आलं. अहिल्यानगरजवळ शिर्डी इथं आजपासून गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात झाली असून श्री साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली आहे. उत्सवाच्या पहिल्या दिवशी आज श्रींची प्रतिमा, पोथी आणि विणेची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर समाधी मंदिरात मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते श्री साईबाबांची पाद्यपूजा करण्यात आली. पुण्यात पद्मविभूषण आशा भोसले यांच्या जीवन आणि कारकिर्दीवर आधारित देशोदेशी पानोपानी आशा आशा या प्रवीण वाळिंबे यांनी संपादित केलेल्या स्वरप्रतिभा विशेषांकाचं प्रकाशन ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांच्या हस्ते झालं. आशा भोसले यांच्या अचानक निधनानं मंगेशकर कुटुंबावर मोठा आघात झाल्याची भावना उषा मंगेशकर यांनी व्यक्त केली. आशाताई जिद्दी, कामसू आणि बहुआयामी गायिका होत्या असंही त्यांनी सांगितलं. या विशेषांकात आशाताईंवरचे विविध भाषातील लेख, छायाचित्र आणि जागतिक वृत्तपत्रांमधील बातम्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रीय कलोपासकतर्फे कैलासवासी राजाभाऊ नातू यांच्या 32व्या स्मृतिदिनानिमित्त पुण्यामध्ये आरतीचे आर्त हा कार्यक्रम भरतनाट्य मंदिरात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात संत रामदास स्वामी, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या परिचित आरत्यांच्या वेगळ्या चाली आणि अपरिचित आरत्याही सादर करण्यात आल्या. या रचनांमुळे श्रोत्यांना भक्तिरसाची अनुभूती मिळाली. या होत्या आता म्हणजे ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.
1: श्रोतो, हे विविध भारतीचं पुणे केंद्र आहे. दुपारचे 12:20 होत आहेत.
2: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
6: अहो ऐकलत का, तथा तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
7: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारू सर.
6: अहो तथा तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
7: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
6: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तु कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
7: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: नमस्कार
1: हॅलो.
0: नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन, आपली आवड, आपलं स्वागत आहे.
1: हा, मी वाईवरून प्रवीण कदम बोलतोय.
0: प्रवीणजी नमस्कार.
1: तर आपल्याला आता नुकताच आषाढ महिना सुरू झालेला आहे.
0: हो हो हो.
1: आणि त्या आषाढाचं जे गाणं आहे बघा, सुमन कल्याणपरांनी गायलेलं आहे बघा ते गाणं.
0: हो हो हो.
1: ते आषाढाचे दिस गेले श्रावणाचा मास सरे असं काहीतरी गाणं आहे बघा ते.
0: हो हो हो हो. प्रवीणजी तुम्ही म्हणता ते गीत म्हणजे नाविका रे वारा वाहेरे.
1: हा, तर ते गाणं मला ऐकायचंय.
0: अगदी जरूर, अगदी जरूर ऐकूया.
1: हा,
0: फार छान गीत आहे ते.
1: कारण आता रिमझिम पावसाची पण सुरुवात झालेली आहे सगळीकडं.
0: म्हणजे तुम्ही त्याला रिमझिम म्हणताय पण खरं म्हणजे रिमझिम पेक्षाही जास्ती पडलेला आहे तो.
1: हो हो हो. काही भागात भरपूर पडला.
0: हो हो.
1: काही भागात आमच्या वाई भागामध्ये पण एवढा म्हणजे जसा पुण्यात पाऊस पडला ना मध्यंतरी, तसा वाईमध्ये काही एवढा म्हणावासा पाऊस पडला नाही. कारण परिस्थिती कुठं काय उपलब्ध झाली नव्हती म्हणजे.
0: हो, पण घाट माथ्यावरती मात्र भरपूर पाऊस पडला.
1: हो हो हो हो.
0: आणि दरडी कोसळण्याचा प्रकार झालेला आहे. किंवा अगदी कोकणामध्ये म्हणूया, आपल्या कोकणातले जे बंधू बांधव आहेत त्यांना तर खूपच त्रास सोसावा लागलेला आहे. सगळ्या नद्यांना पूर आले, रस्ते बंद झाले, त्यामुळे हे सगळं आपल्याला कुठेतरी म्हणजे रिमझिम म्हणता येणार नाही असं झालं. प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगळी होती या वेळेला पावसाची.
1: हो हो हो.
0: बरोबर बरोबर.
1: तसा जसा पाहिजे तसा पाऊस भरपूर झालेला आहे का आपल्याकडे.
0: हो हो हो हो.
1: म्हणजे गेल्या वर्षी पण भरपूर पाऊस पडला. आता हे 2 वर्ष झालं पावसाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे.
0: हा, पावसाचं प्रमाण वाढलंय. त्याचा आपण म्हणूया की थोडस त्याचा काळ बदललाय पावसाचा. की जेव्हा यायला पाहिजे तेव्हा येत नाही, पण येतो तेव्हा इतका पडून जातो.
1: बरोबर.
0: की म्हणजे सगळंच जनजीवन विस्कळीत होऊन जात असं होतं.
1: हा, खरंय खरंय.
0: आहे, ठीक आहे ना. आपल्याला अनुभव घ्यायचे, बरेच अनुभव घ्यायचे आपल्याला.
1: हो, ते तर आहे, ते तर आहे.
0: आणि पुढच्या पिढ्यांसाठी आपण काय देऊन जाणार आहोत याचाही विचार करायची वेळ आलेली असं झालंय.
1: ते करे, ते करे. हो,
0: हा, चालेल. तर तुम्ही म्हणता
1: सोबत माझे काही मित्र आहेत, आमच्या शाळेचे काही शिक्षक आहेत, त्यांना सुद्धा हे गाणं ऐकायचंय.
0: हो.
1: तर माझा मुलगा मनीष कदम, तसेच नामदेव गरुड आणि देशपांडे सर हे भोसरी त्या शाळेचे शिक्षक आहेत. गीत ऐकायचंय.
0: चालेल.
1: तर नक्कीच लावा मग.
0: अगदी सगळे मिळून छान हे गीत ऐकूया. आणि हा पावसाळा म्हटला की सुमन कल्याणपूर यांचं हे सुंदर असं हे गीत म्हणजे अशोकजी परांजपे यांचं गीत आहे आणि संगीत अशोक पत्की यांचं आहे. तर हे गीत आपण नक्की ऐकणार आहोत. ऐकूया ऐकूया. धन्यवाद.
1: ओके, धन्यवाद
0: धन्यवाद.

0: हॅलो.
1: नमस्कार नमस्कार. कार्यक्रम आहे, फोन येईन आपल्याकडे.
0: नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: पठाडे बोलतोय, दादासाहेब पठाडे.
1: दादासाहेब बोला. बाबा दादासाहेब,
0: एकादशी निमित्त तुम्हाला सगळ्या टीमला हार्दिक शुभेच्छा.
1: हो, फक्त आपल्या टीमला नाही तर जे वारकरी पंढरपुरापर्यंत आधी सुखरूप पोहोचलेले आहेत त्या सगळ्या वारकऱ्यांनाही शुभेच्छा देऊया, त्यांचं अभिनंदन करूया.
0: हो,
1: आणि त्यांच्या निमित्ताने पांडुरंगाचं दर्शन आपल्याला होणार आहे.
0: हो, गाणं
1: बोला बोला.
0: सखे पंढरीला
1: चलग सखे. आता अर्थात सगळे पंढरीला पोहोचलेले आहेत, त्यामुळे आता अगदी थोडंसंच अंतर राहिलेलं होतं त्यांचं. म्हणजे आपण ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला वाखरीपासून पंढरपुरापर्यंत आता सगळे पोहोचणार आहेत.
0: हो,
1: आणि आपण जेव्हा हा कार्यक्रम ऐकणार आहोत तेव्हा मात्र सगळे परतीच्या प्रवासाला कदाचित लागलेले असतील.
0: हो हो हो.
1: तर त्यामुळे हे प्रल्हाद शिंदे आणि सहकारी यांनी गायलेलं गीत ऐकूया.
0: हो,
1: धन्यवाद.
0: धन्यवाद सर.

0: नमस्कार, कार्यक्रम आहे फोन इन आपल्यावर, आपलं स्वागत आहे.
1: हा नमस्कार, रामदास नवले बोलतोय हडपसरवरून.
0: काय नाव आपलं?
1: रामदास नवले हडपसर.
0: अच्छा, नमस्कार रामदास जी, बोला बोला.
1: हा हा हा, बरेच दिवसांनी बरेच वर्षांनी फोन लागला केला.
0: बर बर, आपलं स्वागत आहे.
1: हा, उद्या आषाढी एकादश आहे, त्यानिमित्तानं एक अभंग सुचवायचा होता.
0: हा हा
1: कोणता? तर तेवढं लावला तर बरं होईल, आम्ही सगळे ज्येष्ठ नागरिक आहोत.
0: हो, कोणता अभंग ऐकायचा आहे?
1: तो अभंग बघा, तो हाय नाचती वैष्णव भाई रे,
0: खेळ मांडी याला वाळवंटी घाई. संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे.
1: वाळवंटी ठाई नाचती वैष्णव भाई रे.
0: हो हो,
1: अभंग म्हणजे परिपूर्ण असा एक चांगला अभंग आहे, आणि वर्णनही चांगलं आहे की हा सुख सोहळा स्वर्गी नाही तर हा भूतळावर म्हणा किंवा भूवैकुंठ म्हणा, तिथं जो रमतोय आणि तो वैष्णवांचा मेळा, तर त्या संबंधानं खूप चांगलं असं ते गाणं आहे. त्याला थोडस आध्यात्मिक टच बेस आहे.
0: हो नाही, आध्यात्मिकच त्याला हे आहे, कारण संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे तो.
1: हो हो, संत तुकाराम महाराजांचा
0: आणि लता दिदींनी गायलेला आहे तो.
1: हो, खूप चांगला अभंग आहे. तेवढं लावलं तर आम्हा सगळे ज्येष्ठ नागरिक तो आम्ही आनंदाने ऐकू.
0: हो फक्त
1: बरं वाटेल.
0: मी खरं सांगू का, ज्येष्ठ नागरिक तुम्ही आहात म्हणून तर आनंदाने ऐकालच, पण सगळेच जेवढे विठ्ठल भक्त आहेत महाराष्ट्रातले आणि महाराष्ट्राबाहेरचे, त्यांनाही सगळ्यांना हा आनंद नक्कीच मिळणार आहे, कारण हे प्रत्यक्ष वर्णन आपल्याला ऐकायला मिळतंय. तर त्यामुळे आपण
1: म्हणजे त्याचा अर्थ खूप चांगला आहे.
0: हो
1: नाही का, बऱ्या अर्थ नाही का, की हे एक वाळवंट हेच एक जीवन आहे, आणि केली पावटणी म्हणजे पायाखाली रगडले बाकीचं दुःख जे आहे ते पायाखाली केली पावटणी, एकमेका लागतील पाया रे, म्हणजे एकमेकांच्या पाया पडणं हे किती उच्च भव्य दिव्य आहे.
0: बरोबर
1: बरोबर,
0: म्हणजे
1: अर्थ खूप.
0: आपल्या त्या वाळवंटामध्ये माऊली माऊलीचा जो गजर आहे, एक तर सगळे माऊली आणि संत तुकाराम महाराज आणि इतर संतांच्या बरोबर पंढरपूरमध्ये पोहोचलेले आहेत, आणि प्रत्येक जण विठू माऊली म्हणून प्रत्येकालाच माऊली म्हणतोय,
1: प्रत्येकात देव पाहतोय.
0: हा, प्रत्येकात देव
1: पाहतोय. देव आहे,
0: बरोबर
1: महादेव आहे ना, ज्ञानदेव म्हणे बघा आत्मदेव, अखंडित सेवा करत त्यांची, म्हणजे आत्मा हेच सगळं आहे सर्वस्व.
0: होय होय,
1: ते तुला अभंग लावलं तर खूप समाधान वाटेल.
0: चालेल चालेल चालेल, ऐकूया. धन्यवाद धन्यवाद
1: धन्यवाद धन्यवाद सर.

0: नमस्कार,
1: नमस्कार
0: फोन इन आपली आवड, आपलं स्वागत आहे.
1: सर, मी मनोहर दोषी बोलतो. सर,
0: मनोहरजी नमस्कार, आपलं स्वागत आहे, बोला.
1: 29 तारखेला गुरुपौर्णिमा आहे.
0: हो हो हो.
1: आणि आपला पण वाढदिवस त्या दिवशी नेमका.
0: धन्यवाद धन्यवाद.
1: तर त्यानिमित्त आपल्याला शुभेच्छा द्यायच्या आहेत.
0: हो हो, धन्यवाद.
1: तर 1961 साली प्रदर्शित झालेल्या भिंतीला कान असतात.
0: हो हो हो हो हो.
1: या चित्रपटातलं गाणं लावायचं होतं.
0: हा,
1: जयवंत हो या शिवंत हो.
0: अरे वा, छान छान छान.
1: ते सुधीर फडके यांनी गायलेले गाणं लावा.
0: हो हो, अगदी नक्की, अगदी नक्की.
1: आनंदात द्विगुणित करावा.
0: खूप खूप धन्यवाद. आणि
1: तुम्ही याच्यावरती आले, मला वाटलं गौरव ते येतील म्हणून मी तसं केलं.
0: हो बरोबर बरोबर.
1: पण ठेवून फोन केला आपल्याला.
0: धन्यवाद. आणि महत्वाचं म्हणजे छान शुभेच्छा आहे तुमच्या. आणि तुम्हाला इथूनच नमस्कार करतो. आणि आपण सगळे मिळून ऐकूया हे सुंदरसं गीत. ऐकू
1: उत्तर प्रगती होत राहो.
0: धन्यवाद धन्यवाद. चालेल, ऐकूया.
1: ओके, धन्यवाद सर.
0: धन्यवाद.

0: नमस्कार.
1: नमस्कार.
0: कार्यक्रम आहे फोन इन, आपल्यावर आपलं स्वागत आहे.
1: मी मिरजहून विठ्ठल देशपांडे बोलतोय.
0: विठ्ठलजी नमस्कार.
1: नमस्कार. बरेच दिवसांनी आपली गाठ पडलेली आहे.
0: हो, खरंय खरंय, बोल. आणि अगदी खरं सांगायचं म्हणजे नाव विठ्ठल ऐकल्यावरतीच हात जोडले गेले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाचं दर्शन आणि विठ्ठलाचे शब्द ऐकायला मिळत आहेत.
1: तर आता म्हणजे आपला कार्यक्रम आता सोमवारी लागणार नाही मला माहिती आहे.
0: बरोबर.
1: कारण सोमवारी आपल्या लोकसभेतला प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम असतो प्रश्न उत्तरांचा.
0: हो हो हो.
1: तर आपण हा माझ्या मते मंगळवारी आपल्याला विविध भारतीवरती ऐकायला मिळेल.
0: म्हणजे मंगळवारी नक्की मिळेल, सोमवारचं सांगता येत नाही.
1: हा, सोमवारची अनिश्चितता आहे.
0: बरोबर बरोबर.
1: आणि माझ्या माहितीप्रमाणे मंगळवारी गुरुपौर्णिमा पण आहे.
0: मंगळवारी नाहीये ती,
1: मंगळवारी किंवा बुधवारी आहे.
0: बुधवारी बुधवारी.
1: तर आणि उद्याची एकादशी.
0: होय होय होय.
1: तर त्याच्यानंतर ह्या सगळ्यांचा विश्वनिर्माता म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश.
0: होय होय.
1: त्यामुळे गुरुविना कोण दाखविलं वाट.
0: वा वा वा.
1: किंवा ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर या दोन्ही पैकी कुठलंही लावा.
0: बरोबर. मला असं वाटतं की गुरुविना कोण दाखविलं वाट हेच जास्त योग्य आहे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने. गुरु किल्ली चित्रपटातलं सुधीर फडके यांनी गायलेलं गीत आहे, तर त्यामुळे आपण हे गीत नक्की ऐकूया आणि गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना शुभेच्छाही देऊया.
1: धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: नमस्कार.
1: हां नमस्कार सर.
0: कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड, आपलं स्वागत आहे.
1: हां पुरुषोत्तम गाडे मी बोलतोय.
0: बोला पुरुषोत्तमजी, बोला बोला.
1: गुरु पौर्णिमा आलेली आहे.
0: हो हो हो.
1: तर त्यानिमित्ताने एक गाणं मला ऐकायचं होतं.
0: हां कोणतं?
1: गुरुविना नाही तुझा आधार.
0: गुरुविना नाही तुझा आधार. वा, अनुराधा पोडवाल आणि सहकारी यांनी गायलेलं. नक्की ऐकूया.
1: गुरुचं महत्व फार नाही.
0: होय होय होय. गोष्ट धमालनाम्याची चित्रपटातलं गीत आहे अनुराधा पोडवाल आणि
1: माझी नाव सांगू शकते.
0: हो जरूर जरूर सांगा.
1: जिजाबाई पुरुषोत्तम झाडे, आशिष झाडे, अश्विनी झाडे, आयुष झाडे आणि अद्वैत झाडे, कल्पना इंगळे, सुरेश इंगळे आणि संगीता इंगळे, रमेश वानखेडे.
0: बर,
1: या सर्वांना आम्हाला ऐकायचं.
0: वा चालेल. सगळ्यांसाठी हे गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने गीत ऐकूया, गुरु विण नाही तुझा आधार.
1: आणि तुम्हाला पण गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
0: खूप खूप धन्यवाद. सगळ्यांना शुभेच्छा देऊया आणि हे गीत ऐकूया. धन्यवाद.

0: भाग व्यावसायिक विश्रांतीनंतर ऐकूयात.
1: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्ही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
5: अहो ऐकलत का? तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
6: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट? जोक नको मारू सा.
5: अहो तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास तुझ्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज देखील 10-30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
6: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
5: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तु कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
6: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
8: नमस्कार.
9: हॅलो.
8: नमस्कार, कार्यक्रम आहे फोन इन, आपली आवड, आपलं स्वागत आहे.
9: हा सर, मी ज्ञानेश्वर पापळ बोलतोय राजगुरु नगर वरून.
8: बोला ज्ञानेश्वर, बोला बोला बोला.
9: मला एक अभंग ऐकायचा आहे, पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी.
8: वा.
9: प्रत्यक्ष उभा असे चक्रबाणी.
8: प्रत्यक्ष चक्रबाणी उभा असे. वा वा.
9: हो, हा अभंग ऐकायचा
8: आहे. मला असं वाटतं प्रत्येक जणच हे अनुभवतोय की पंढरीचं सुख नाही त्रिभुवनी. प्रत्येकाला असं वाटतं की आपण आता पंढरपूरमध्ये असायला पाहिजे होतं, विठ्ठलाचं दर्शन घ्यायला पाहिजे होतं. पण आपल्यासाठी अनेक वारकरी तिथे पोहोचलेले आहेत आपापल्या भागातनं, आणि ते सगळ्यांसाठीच विठ्ठलाचं दर्शन आणि विठ्ठलाचा आशीर्वाद घेऊन येणार आहेत.
9: हो, आता तिथे जत्रेचं स्वरूप आलेलं आहे पंढरपूरमध्ये.
8: खरंय खरंय, अगदी खरंय. बरोबर बरोबर.
9: आम्ही काय करतो सर, पहिले जाऊन येतो आधी आणि परत दिंडी बरोबर पुण्याला यायचं असं.
8: बर बर.
9: हा, सुरुवातीला एक तास म्हणजे एखाद्या व्हायच्या आधी जाऊन यायचं,
8: आणि
9: नंतर परत आपल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी बरोबर पुण्यापर्यंत यायचं.
8: अच्छा अच्छा.
9: तिथून निरोप द्यायचा आणि परत घरी यायचं असं असते.
8: बर बर बर. वा, छान छान. तर तुम्हाला हे सगळं आठवत असेल तर निश्चितच आपण संत चौखा मेळा यांचा जो अभंग आहे आणि पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेला हा अभंग आहे, तर ते आपण ऐकूया.
9: हो, आणि माझा आवडते गायक आहे जितेंद्र अभिषेकी.
8: वा वा वा, छान आहे छान. या काही गीतांमुळेच ते अजरामर आहेत, आणि अशी गीतं आपण त्या त्या ठराविक वेळी ऐकतो, त्यामुळे ही गीतंही मनात खूप ठसलेली असतात आपल्या. चालेल, ऐकूया. धन्यवाद धन्यवाद. अच्छा.

0: नमस्कार
1: नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन, आपली आवड, आपलं स्वागत आहे.
0: हा, संदीप गुर्जे बोलतोय मी फोनवरून.
1: बोला संदीपजी, नमस्कार.
0: हो सर, आता वारी जवळपास पोच झालेली.
1: हा, आता म्हणजे आपण बोलतोय तेव्हा अजून पोचती आहे असं म्हणूया, कारण आषाढी एकादशीच्या दिवशी पोचते असं आपण म्हणतो. आणि जेव्हा कार्यक्रम ऐकणार आहोत तेव्हा मात्र ही वारी पूर्ण झालेली असेल, आषाढी वारी.
0: त्या अनुषंगाने एक मला गीत ऐकायचंय.
1: हा, कोणतं?
0: मला गायक काय सांगताय पण म्हणून दाखवू का मी?
1: हा, म्हणून दाखव की. वा, छान छान. एक एखादी दुसरी ओळ म्हणून दाखवा.
0: दया गणा कृपा सागरा आला सरे तू हे शांत नंदना राम कृष्णा श्याम सुंदरा.
1: बर बर, आता हे गीत आहे की नाही हा मला प्रश्न आहे.
0: हे गीत मी कधी ऐकलं होतं, जवळजवळ त्याला 12 वर्ष झाली. पुणे केंद्र
1: मला तरी असं वाटतंय की हे गीत आता उपलब्ध होणार नाही असं मला वाटतंय.
0: त्यानंतर ते ऐकायलाच मिळत नाही मला.
1: हा, मग तेच सांगतोय ना, त्यामुळे ह्याच्या ऐवजी
0: सांगतो.
1: हा, दुसरं गीत सांगा.
0: हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेले. पहिलं तो काव कोकत आहे, शकुन घे माई.
1: माऊलींची रचना आहे.
0: माऊलींची रचना,
1: बरोबर बरोबर, फार छान. लता दिदींच्या स्वरातली ही रचना आहे जिथे, आणि तुम्ही म्हणला तसं हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत आहे.
0: पण पहिलं जर गीत मिळलं तर ते नक्की लावा.
1: पण म्हणजे मी तुम्हाला सांगतो खरं, म्हणजे तुम्ही जसं ऐकलेलं नाही तसं मीही ऐकलेलं नाहीये आणि डोळ्यासमोरही आलेलं नाहीये, त्यामुळे हे गीत नक्की मिळणं कठीण आहे असं वाटतंय. त्यामुळे हे पहिलं दोघे काऊ आपण नक्कीच लावूया.
0: चार नाव घेतो त्यांना ऐकायचंय.
1: हो हो हो.
0: संदीप गर्जे, रेश्मा गर्जे, लता गर्जे, प्रदीप गर्जे आणि चंद्रकांत शहाणे.
1: चाल, त्या सगळ्यांनाही आपण हे मुद्दामून गीत ऐकूया, लता दिदींच्या स्वरातलं आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं माऊलींचं गीत ऐकूया.
0: धन्यवाद सर.
1: धन्यवाद.

0: नमस्कार.
1: नमस्कार सर, मी विठ्ठल पिसाळ बोलतो, व्यसनग्राम कावलगाव तालुका पूर्णा जिल्हा परभणीतून बोलतो. सर
0: विठ्ठलजी आपलं स्वागत आहे कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड बोला.
1: हा सर धन्यवाद सर. आपण प्रसाद कुलकर्णी सर बोलता ना?
0: हो बोलतोय. नमस्कार बोला.
1: हा नमस्कार सर. आज या आपल्या कार्यक्रमामध्ये एक प्रल्हाद शिंदेचं भावगीत ऐकायचं आहे.
0: हा
1: विठ्ठलाच्या पायी झाले विठ्ठल हे भाग्यवंत, हे गाण्याचे बोल आहेत सर.
0: हा विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंत.
1: हा सर. आणि आवाज प्रल्हाद शिंदे यांच्या कडक आवाजामध्ये गाणं गीत ऐकाय सर हे.
0: हो हो हो हो हो अगदी खरं.
1: अगदी खरं.
0: चालेल चालेल. तुमच्या बरोबर आणखीन कोणाला?
1: आमचे दोन तीन मित्र आहेत सर.
0: हा बोला बोला.
1: आमच्या इथं रघुनाथ दुकानदार आहेत पोंदवाडी तालुका सर माझीला सोलापूरचे, आणि राजेंद्र माने आहेत माढा तालुक्यातले.
0: बर.
1: आणि आमच्या गावातील शेख अकबर आहेत कावलगावचे.
0: बर चालेल. या सगळ्यांना हे गीत ऐकायचंय.
1: हो सर
0: चालेल. ऐकूया मग. धन्यवाद विठ्ठलजी. ऐकूया ऐकूया.

0: नमस्कार
1: हॅलो.
0: नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन, आपली आवड, आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार सर.
0: नमस्कार, बोला, आपलं नाव सांगा.
1: उत्तम बजरंग कोळी.
0: अच्छा, नमस्कार उत्तमजी, बोला बोला, कुठून बोलताय?
1: राहणार सौंदाने, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
0: अरे वा, बोला बोला उत्तमजी, कोणतं गाणं ऐकूया?
1: आषाढी वारी आहे.
0: होय होय होय.
1: त्यानिमित्त सगळ्या वारकऱ्यांना व आपल्या आकाशवाणीला शुभेच्छा.
0: हो चालेल, शुभेच्छाही देऊया. आणि जे वारकरी पंढरपुरापर्यंत सुखरूप पोहोचले त्यांचं अभिनंदनही करूया.
1: हो, त्यांचे अभिनंदन.
0: हो हो चालेल. गाणं कोणतं ऐकूया?
1: गाणं पाला शिंदे यांच्या आवाजामध्ये आहे बघा, पाऊले चालती पंढरीची वाट.
0: पाऊले चालती पंढरीची वाट. बर बर. ही इतके दिवस, 15 दिवस चाललेली पाऊलं आता पंढरपुरापर्यंत पोहोचली आहेत आणि त्यांनी विठ्ठलाच्या पाऊलांचंही दर्शन घेतलेलं आहे. त्यामुळे हा एक हे तपच आहे असं म्हणूया, ही साधना आहे की आपल्या घरापासून व्यवस्थित पोहोचणं पंढरपुरापर्यंत आणि परत घरी सुखरूप येणं. तर त्याच्यासाठी या पाऊलांची जी मदत आहे ती खरोखर, म्हणजे काय म्हणूया त्याला, की त्यांच्यामुळेच आपण पंढरपुरापर्यंत पोहोचतोय. हा चालेल.
1: गावापासून 30 ते 32 किलोमीटर पंढरपूर आहे.
0: अरे वा, छान छान. बर वा.
1: हो, आम्ही जवळच जवळच आहे, म्हणजे आमच्या गावातून बरीच जातात. बर का?
0: बर बर बर बर बर. अच्छा, पण मग तुम्ही आता जात नाही का पंढरपूरला? जवळ आहे तर
1: आम्ही जातो, पण एसटी जातो बघा.
0: हा नाही नाही, बरोबर आहे. पण आता म्हणजे आषाढी एकादशीच्या निमित्ताने तुमचं जाणं होतं का नाही असं विचारलं.
1: होतं की होते, आता उद्या निघणार सकाळी मी.
0: अच्छा, अरे वा वा, छान छान छान. चालेल, आमचा नमस्कार सांगा विठ्ठलाला.
1: हो सांगतो. आणि गाणं माझे मित्र ब्रह्मदेव बानवसे, राजेंद्र माने बेंबळे,
0: हा
1: यांना बी ऐकायचं आहे भक्ती गीत.
0: चालेल, सगळे मिळून ऐकूया. ऐकूया. धन्यवाद धन्यवाद
1: धन्यवाद.

0: नमस्कार, कार्यक्रम आहे फोन इन आपल्यावर, आपलं स्वागत आहे.
1: शुक्रिया साहेब. नमस्कार.
0: नमस्कार
1: सर, मी मुक्काम पोस्ट चौका तालुका संभाजीनगरीतून चंद्रकांत गोमटे बोलतो सर.
0: बोला चंद्रकांतजी.
1: बघा, आता आष्टेकाच्या निमित्त सर्व श्रोत्याने तुम्हाला सुद्धा शुभेच्छा सर.
0: हो, शुभेच्छा देऊया.
1: हो हो. आणि आपल्याकडे दमदार पाऊस पडावा, आपण सर्वजण माझे तकेबी या शाळेच्या वतीने प्रार्थना करू, आपल्या शेतकऱ्यांना शिकू देऊ.
0: हो, काही जणांकडे काही भागामध्ये खूप दमदार पाऊस झालाय आणि काही जणांकडे थोडा रिमझिम पडतोय.
1: हो हो.
0: हा,
1: पण आमच्याकडे संभाजीनगर मध्ये वेळ ना साहेब, जिमझिमच होतो रे, दमदार पाऊस नाहीये.
0: अच्छा, होईल, तोही दमदार पाऊस नक्की होईल. बरोबर.
1: हो हो.
0: बर, चालेल. गाणं कोणतं ऐकूया?
1: आता आपले जे पंढरपूरचे भाऊजी आता परतणार आहे, त्यानुसार मला की सांगायचं आहे.
0: हा हा.
1: तर जातो माघारी पंढरी आता, तुझं दर्शन झाले आता.
0: वा वा वा, फार छान छान, फार छान, चालेल, खूपच छान. आणि समर्पक असं गीत आहे की मला असं वाटतं इतके दिवस चालत चालत पंढरपुरापर्यंत पोहोचल्यावर नुसतं त्याचं दर्शन लांबून जरी झालं, अगदी काही जण तर कळसाचं दर्शन घेऊन परत येतात आपले वारकरी, पण तरी मनात भाव हाच असतो की जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता. फार सुंदर,
1: एकदम छान. सर, कोणी गायले की सर?
0: हे आपले आर एन पराडकर यांनी गायलेलं आहे.
1: हो सॉरी.
0: हा. आणि चंद्रकांतजी, संत तुकाराम महाराजांनी विठ्ठलाचं दर्शन झाल्यावरती व्यक्त केलेल्या या भावना आहेत.
1: हो हो.
0: त्यामुळे आणि या भावना प्रत्येक वारकऱ्याच्या आज पंढरपुरामध्ये आहेत. खरोखर समर्पक असं गीत तुम्ही आजच्या दिवशी सांगितलेलं आहेत, ते हे गीत ऐकूया आणि पुन्हा एकदा पांडुरंगाला नमस्कार करून ही वारी सुखरूप पार पाडल्याबद्दल त्याच्या पुढे नतमस्तक होऊया आणि या गीतानेच आजचा कार्यक्रम आपण समाप्त करूया.
1: हो हो. माझे मित्र आहे, प्रथम तुम्ही आहे कुलकर्णी साहेब.
0: हा हा.
1: नंतर भौगोली पुसरे, अनिल नाईक आहे, रुदून पांबुली, ज्वालभाई पटेल, सुरेश जाधव.
0: बरं, चालेल चालेल, सगळ्यांना मिळून हे गीत ऐकूया.
1: हो हो.
0: धन्यवाद साहेब. धन्यवाद. धन्यवाद चंद्रकांतजी, ऐकूया.
1: हो, धन्यवाद साहेब, धन्यवाद.

0: शतो फोन ही ना अपलिया बढ़ा कार्यक्रम अपने क्लास सदर करते होते प्रसाद कुलकर्णी एफएम बैंड 101 MHz पर हा कार्यक्रम प्रसारित करत आला।
1: श्रीमन्महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्ही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
2: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
5: अहो ऐकलत का, तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे।
6: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारू सा।
5: अहो तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच। आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे।
6: अरे वा, मग घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी।
5: तथास्तू मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल। तथास्तू प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह। तथास्तू कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मी रोड कोल्हापूर।
6: ऑनलाइन शॉपिंग चा लाभ घ्या, आमची वेबसाईट tathastu.fashion।
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

हे आकाशवाणी नेटवर्क अनुपर ऐकताय पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. याबरोबरच आम्ही आमच्या श्रोत्यांसोबत आहोत आमच्या प्रसार भारतीच्या वेव्स या OTT प्लॅटफॉर्मवर. सोबतच न्यूज ऑन ए

नेक्स्ट वेव ऐकू यात कैलास शिंदे सोबत. कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत उदित नारायण अलका याज्ञिक यांच्या आवाजातलं. आनंद बक्षी आणि तनिष बक्षी यांनी लिहिली रचना. संगीतकार तनिष बक्षी आणि विजू शहा यांनी संगीतबद्ध केली. चित्रपट सूर्यवंशी.

संगीतकार प्रीतम यांना संगीतबद्ध केलेलं आहे, इर्शाद कामिल यांचं गीत होतं, अरिजित सिंग यांना गायलेलं आहे गीत चित्रपट तडा. कार्यक्रम नेक्स्ट वेव हा नवीन चित्रपट गीतांचा.

0: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PMSuryaghar.gov.in वर.
2: हर घर सूर्यघर.
3: परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स से संपूर्ण ऑटो

0: ऑटोमॅटिक ऑटो लेक्चर बेल आणि ऑटो राष्ट्रगीत प्लेअर सिस्टीम शाळा कॉलेज साठी अत्यंत उपयुक्त उत्पादक परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC वाई फ्री डेमो साठी संपर्क 98 222 41 255.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, यावेळच्या अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात जरूर ऐका थरारक विज्ञान कथा मूषक. लेखक डॉक्टर संजय ढोले. मंगळवारी संध्याकाळी 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रावर.
3: अतिशय मानानं त्याला उचलून एका वेगळ्या कक्षात ठेवण्यात आलं. एवढ्या वेळात त्याने मात्र सर्व निरीक्षण करून घेतलं. रात्र बरीच झाली होती. त्याने आजूबाजूला कानोसा घेतला. सर्वत्र शांती होती. कुठल्याही मानवाची हालचाल त्याला जाणवली नाही. सुदैवानं त्याला ज्या अत्याधुनिक पिंजऱ्यात ठेवलं होतं त्याचं दार उघडच राहिलं होतं. आनंदाच्या भरात ते लावायलाच मानव विसरले होते. त्यांचाही दोष नसल्याचं त्याच्या लक्षात आलं. यंत्र मानवाची हालचाल पाहून सुरुवातीला तो गर्भगळीत झाला होता.
2: वाचक स्वर इंद्रायणी दुधीकर. निर्मिती सहाय्य कैलास शिंदे. सादर करते विनायक मोरे. जरूर ऐका अमृत कलश हा ज्येष्ठ नागरिकांचा कार्यक्रम. या अंतर्गत थरारक विज्ञान कथा मूषक.

तो मुंबई सागा चित्रपटाचं हे गीत जुबीन नौटियाल यांच्या आवाजातलं होतं. मनोज मुंताशीर यांनी लिहिलेल्या या गीतासाठी संगीत दिलं होतं तनिष बागची यांनी. आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत संगीतकार शंकर एहसान लॉय यांनी संगीतबद्ध केलेलं. लॉय मेंडोसा शंकर महादेवन यांच्या आवाजातलं बंटी और बबली टू या चित्रपटाचं गीत आता ऐकूया.

0: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
1: भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
3: आणि स्वामिनीचा मान्सून इश्यू सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, बिझिल अँड बिल्डिंग, पुणे।

शकतो. द नेक्स्ट वेव या नवीन चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे अनिरुद्ध रविचंद्र यांनी संगीतबद्ध केलेलं कुमार यांचं गीत. अभिभू आणि सहकाऱ्यांचा आवाज चित्रपट कुली द पॉवर हाऊस. आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत हे टाइम्स टू डान चित्रपटासाठी विशाल मिश्रा, नीती मोहन आणि सहकाऱ्यांनी गायलेलं कुमार यांचं गीत. संगीत दिलंय विशाल मिश्रा यांनी.

श्रोतो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. यासोबतच आम्ही जगभरातल्या श्रोत्यांशी जोडलं गेलो होतो आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून, तसंच प्रसार भारतीच्या वेव्स OTT या प्लॅटफॉर्मवर देखील आम्ही उपलब्ध आहोत. आपण ऐकत आहात द नेक्स्ट वेव, हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात इथपर्यंत आता आपण ऐकलेली हिंदी चित्रपट गीतं. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात नवीन मराठी चित्रपट गीतं.

गुरु एक जगी त्राता, आषाढ महिन्यातली पौर्णिमा, भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत मंगल दिवस, श्रद्धेचा, कृतज्ञतेचा आणि ज्ञानाचा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा। गुरु म्हणजे जीवनाचा दीपस्तंभ, गुरु म्हणजे श्रद्धा, पण अंधश्रद्धा नव्हे बरं का। गुरु म्हणजे विचार, गुरु म्हणजे विवेक, गुरु म्हणजे प्रकाश, आणि त्या प्रकाशामुळेच माणूस स्वतःचा मार्ग स्वतः शोधू शकतो। येत्या बुधवारी 29 जुलैला अवश्य ऐका गुरु पौर्णिमेविषयी उर्मी हा कार्यक्रम पुण्यासह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून वनिता मंडळ या कार्यक्रमात दुपारी 12 वाजता गुरु एक जगीत।

संगीतकार अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं हे गुरु ठाकूर यांचं गीत, अजय गोगावले आणि सहकारांचा आवाज, चित्रपट तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवा.

0: पुलिस?
1: मिस सीमा?
0: हाँ बोलते।
1: लगेज पुलिस स्टेशन लाया। थांबा, नाही तर घरी येऊ हा।
0: पण का मी?
1: एकट्या दुसऱ्या खोलीत जा। तुमचा मुलगा आमच्या कस्टडी मध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय।
0: डिजिटल अरेस्ट?
1: 1,00,000 द्या, वाचाल।
0: इतके पैसे?
1: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल।
0: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय।
1: अरे
0: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे, म्हणून घाबरू नका। पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा। त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा।
2: हॅलो मम्मा।
0: हाय।
3: RBI सांगते,
0: जाणकार बना, सतर्क रहा।
4: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
5: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
6: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती। प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे।
7: PM जय, अब गरीबों की जय बन गई है।

0: भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाऊनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: श्रोते हो, लहान मूल हे आईच्या कुशीमध्ये कले कलेने वाढत असतं. आईचं दूध हा बाळाचा पहिला जन्मसिद्ध हक्क, पहिली लस आणि संपूर्ण पोषणाचा सर्वोत्तम स्रोत असतो. या अमृततुल्य देणगीत रोगप्रतिकारक शक्ती, माया आणि आयुष्यभराच्या आरोग्याचा पाया दडलेला असतो. जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये अतिशय उपयुक्त माहिती देण्यासाठी आपल्या भेटीला येणार आहे डॉक्टर शिल्पा क्षीरसागर. मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत हॅलो डॉक्टर कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणामध्ये सहभागी होण्यासाठी 02025531705 किंवा 6 या क्रमांकावर नक्की फोन करा. स्तनपान निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली याविषयी ध्वनिमुद्रणामध्ये नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

क्षतो कार्यक्रमात आता ऐकूयात. स्वप्नील बांदोडकर आणि अमृता नातू यांच्या आवाजातलं श्रीरंग गोडबोले यांचं गीत, संगीत दिलंय अजय अतुल यांनी. चित्रपट जबरदस्त.

बंधप्रेमाचे या चित्रपटासाठी अजय गोगावले यांनी गायलेलं हे सौमित्र यांचं गीत होतं. संगीत होतं अजय अतुल यांचं. आपण ऐकत आहात द एक्सट्रीम, हा नवीन मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमातली यानंतरची गीतं व्यावसायिक विश्रांतीनंतर ऐकूयात.

0: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
2: जरूर सुनिए पिटारा. इस कार्यक्रम के प्रायोजक है AISSMS पुणे, अ प्रीमियम हेरिटेज ग्रुप ऑफ इंस्टीट्यूट्स.
3: हर बुधवार शाम 7 बजे सुनिए जयमाला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप, अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.
4: श्रोतो, नेक्स्ट वेव या नवीन मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत संगीतकार निलेश मोहरीर यांनी संगीतबद्ध केलेलं अश्विनी शेंडे यांचं. क्षितिश चारे आणि निहिरा जोशी यांचा आवाज चित्रपट इरादा पक्का.

0: श्रोतेहो, यावेळच्या अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात जरूर ऐका थरारक विज्ञान कथा मूषक. लेखक डॉक्टर संजय ढोले. मंगळवारी संध्याकाळी 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रावर.
1: अतिशय मानानं त्याला उचलून एका वेगळ्या कक्षात ठेवण्यात आलं. एवढ्या वेळात त्याने मात्र सर्व निरीक्षण करून घेतलं. रात्र बरीच झाली होती. त्याने आजूबाजूला कानूसा घेतला. सर्वत्र शांती होती. कुठल्याही मानवाची हालचाल त्याला जाणवली नाही. सुदैवानं त्याला ज्या अत्याधुनिक पिंजऱ्यात ठेवलं होतं त्याचं दार उघडच राहिलं होतं. आनंदाच्या भरात ते लावायलाच मानव विसरले होते. त्यांचाही दोष नसल्याचं त्याच्या लक्षात आलं. यंत्रमानवाची हालचाल पाहून सुरुवातीला तो गर्भगळीत झाला होता.
0: वाचक स्वर इंद्रायणी दुधीकर. निर्मिती सहाय्य कैलास शिंदे. सादर करते विनायक मोरे. जरूर ऐका अमृत कलश हा ज्येष्ठ नागरिकांचा कार्यक्रम. या अंतर्गत थरारक विज्ञान कथा मूष.
2: शदो हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि पण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. याबरोबरच आम्ही आमच्या श्रोत्यांसोबत आहोत न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून, तसंच आमच्या प्रसार भारतीच्या वेव्स OTT या प्लॅटफॉर्मवर देखील. 1:55 आणि 45 सेकंद झालेत. नेक्स्ट वेव या कार्यक्रमांतर्गत मराठी चित्रपट संगीत आपण ऐकताय. नवीन चित्रपट गीतांच्या काही ध्वनिमुद्रिका कार्यक्रमाचा समारोप करत आहोत. अजय अतुल यांच्या संगीत निर्देशनातल्या गुरु ठाकूर यांच्या गीतांना आवाज शंकर महादेवन. चित्रपट अगबाई अरेच्छा.

0: शुरुआतचा नेक्स्ट स्टेप आपण ऐकलात कैलास शिंदे सोबत.
1: The next wave. The next wave.

श्रोतो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क कडपणा ऐकताय पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. दुपारचे 2:35 होत आहेत. काही जुने हिंदी चित्रपट गीतं प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीचं हे गीत मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं चित्रपट बॉयफ्रेंड, रचना हजरत जयपुरी यांची, संगीत दिलंय संगीतकार शंकर जयकिशन यांनी.

श्रोतेहो, महान पार्श्व गायक मोहम्मद रफी यांचा हा रोमॅन्टिक अंदाज होता चित्रपट बॉयफ्रेंडसाठी. गीत लिहिलं होतं हसरत जयपुरी यांनी, संगीत दिलं होतं शंकर जयकिशन यांनी. आणि पुन्हा एकदा शंकर जयकिशन यांच्याच संगीत दिग्दर्शनात हसरत जयपुरी यांची रचना, आवाज लता मंगेशकर यांच्यासह मोहम्मद रफी यांचा, चित्रपट धरती.

शक्यतो आजच्या कार्यक्रमात आपण ज्या चित्रपटातली गीतं ऐकली ते चित्रपट होते फर्ज धरती. सुरुवातीचं गीत होतं बॉयफ्रेंड चित्रपटातलं. गाय कलाकार मोहम्मद रफी, लता मंगेशकर, सुमन कल्याणपूर, कृष्णा होत्या हसरत जयपुरी, संगीतकार शंकर जयकिशन, तसंच लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेली गीतं आजच्या

फारच चित्रपटातल्या या गीताबरच आजचा जुन्या हिंदी चित्रपट गीताचा कार्यक्रम आता विस्तृत करीत आहोत. एफ एम बँड 101 मेगाहर्ट्सवर हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आता दुपारचे 2:15 वाजतायत. आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून दोपहर समाचार हे हिंदीतलं बातमीपत्र प्रसारित होत आहे. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत ठीक 2:15.

0: शो हे आकाशवाणी नेटवर्ककडे आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. याबरोबर जगभरातल्या श्रोत्यांशी आम्ही जोडले गेलो आहोत आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. सोबतच आम्ही आमच्या श्रोत्यांबरोबर प्रसारभारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म यावरती देखील उपलब्ध आहोत. आता दुपारचे 2:30 वाजले आहेत. व्यक्तिभेद हा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत.
1: साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक मुलाखती शब्दांच्या या सुवर्ण प्रवासाचे प्रायोजक आहेत शर्विल होमिओपॅथी, समृद्ध आरोग्यासाठी निसर्गाचा विश्वासू हात. उत्कृष्ट साहित्य जसं मानवी मनाच्या भावनांना अचूक समजून घेतं, मनाला समृद्ध करतं, तसंच शर्विल होमिओपॅथी आजाराच्या मुळाशी जाऊन मन आणि शरीराला नैसर्गिकरित्या निरोगी बनवतं. शर्विल होमिओपॅथी डेक्कन आणि पिंपरी चिंचवड इथे. संपर्क 7506862929 7506862929.
0: शतो या कार्यक्रमांतर्गत आता ऐकूयात साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक कृष्णात खोत यांच्या बबन मेंढे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग.
2: नमस्कार. आकाशवाणी पुणे केंद्राच्या व्यक्तिभेद कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले आहेत साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक कृष्णात खोत सर. सर, एकदम मी रिंगांकडे येतो. तर रिंगांमधला देवप्पा जो आहे तो असाच एक तळातला घटक आहे आणि त्याचं विस्थापन तुम्ही वेगळ्या पद्धतीने दाखवलेलं आहे. म्हणजे विस्थापन हे अनादिकालापासूनच सुरुवात झालेलं आहे. जेव्हा आपण भौतिक प्रगती करायला लागलो तेव्हा विस्थापनाचा अर्थ वेगळा निघाला. तो बळजबरीने विस्थापन असेल, स्थलांतर असेल, पण हे विस्थापन तुम्ही मानसिक विस्थापनाच्या अंगाने तो जास्त जातो असं वाटतं. तर देवाप्पा जो आहे तो देवाप्पा रिंगांमध्ये जो येतो तो इतर विस्थापित कादंबऱ्यांमधल्यापेक्षा वेगळा वाटतो आपल्याला. तो हा देवाप्पा तुम्हाला कुठे भेटला?
3: काय होतं की एकतर मी नोकरी अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या नोकऱ्या केल्या. क्रांतिसिंह नाना पाटील यांचे साथीदार क्रांतिसिंह नागनाथ अण्णा नायकवडी, क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी,
2: तर त्यांच्या विस्थापितांसाठी त्यांनी काम केलं.
3: त्यांनी विस्थापितांसाठी काम केलं. त्यांच्याच त्यांनी चालवलेलं धरणग्रस्तांसाठीच्या मुलांच्या शिक्षणासाठी एक वसतिगृह चालवलं होतं त्यांनी. मी उमेदवारीच्या काळामध्ये 2 वर्ष 2.5 वर्ष त्यांच्या वसतिगृहाचा रेक्टर म्हणून काम केलं. मला ते सगळे त्या मुलांच्या कहाण्या माहीत होत्या, कारण पूर्णपणे त्याचा ते जे नॉर्म्स होते की फक्त ती धरणग्रस्तांचीच मुलं असणार आहेत, त्यामुळं 100-125 जी मुलं होती ती सगळी विस्थापित अशी असणारी धरणग्रस्त, त्यांचे आई वडील कुठंतरी किंवा गावाकडं असतील तर ते अजून अभयारण्यात असणारी अशी सगळी होती. त्यांच्या सगळ्यांच्या स्टोऱ्या माझ्याड होत्या, प्रत्येकाची कथा होती, त्यांच्या नातेवाईकांची कथा, ती मुलं सांगायची आणि मी राहायला त्यांच्याबरोबर असल्यामुळं त्यांच्यातलंच एक असल्यामुळं हे 1990 गोष्ट आहे. त्यानंतर सातत्यानं मला त्या भागाशी त्या चांदोले अभयारण्याशी माझा संपर्क यायचा. ती मुलं आजही माझ्या संपर्कात आहेत. ते आता मोठी झालीत मुलं, कुठं कुठं विस्थापित झाली, कुठं कुठं राहतायत, काय करतायत, त्यांचा संघर्ष अजूनही चालू आहे. त्यावेळी ज्यावेळी मी एकदा माझ्या कादंबरीचं एका काम करत असताना मी त्या चांदोली अभयारण्यामध्ये फिरत होतो आणि हे धरणग्रस्त गेलेत, आता अभयारण्यातली लोक परत विस्थापित करणार आहेत. जी काही छोट्या छोट्या वस्त्या राहिलेल्या आहेत, दोन चार घरं अशी राहिलेली आहेत, काही अर्धा घरांची अशा वस्त्या आहेत, वाडे पाडे आहेत, काही धनगरवाडे आहेत. असं मी फिरत असताना एक म्हातारा मला भेटला की म्हणाला तुम्ही एकटेच कसं काय राहिला इथं?

0: ते बोले ना मी काय जाणार नाही, मी मेलो तर इथंच मरेल, आणि तुम्ही एकटं काय, एकटं एकटं राहायला काय बिघडते, हा माझा परिसर आहे किंवा माझं माझी माती आहे. हे मी ऐकत आलेलो, मी ह्या माणसाची चिवट भूमिका, कोण नसताना एवढ्या जंगलात राहतोय माणूस. आणि त्याच वेळी मला तिथं म्हैशी दिसल्या. आता मी जनावरं पाळत किंवा जनावरं राखत वाढलेलो माणूस आहे, त्यामुळे मी ही जनावरं जी आहेत ती पाळीव आहेत, पण ती आत्ता मात्र ती रानटी झालेली दिसत आहेत किंवा हे आपल्याकडे वेगळ्या नजरेनं बघतायत. आणि एक असं वर्तुळ करून ती उभा राहिलेली असतात, माणूस दिसलं की माणसावर अटॅक करायला लागल्यासारखी. मी त्या म्हाताऱ्या माणसाला विचारलं तर ते म्हणाले की हे सोडलेली जनावर आहेत, आमचीच जनावर ही पूर्वी, म्हणजे आमच्या काही माणसांनी सोडलेली आहेत, ती वांज होती आणि पण आता ती त्यांच्यातल्या त्यांच्यात परत ती दुप्ती झालेली आहेत. ती जवळ कोणाला येऊ देत नाहीत, माणूस नावाच्या प्राण्याला जवळ येऊ देत नाहीत, आणि ते अशी बघत असतात माणसाला, तर जाऊ नका, ती कदाचित अंगावर पण येतील असं म्हणून. मला त्या ठिकाणी ते असं वाटलं की अरे की यांच्यातलीच काही जनावरं या लोकांनी घेऊन गेलेली आहेत, ही जनावरं काही इथं राहिलेली आहेत आणि ती जनावरं याच माणसानं आता परत जवळ करत नाहीत. कधी काळी आदि मानवानं काही प्राण्यांना पाळीव केलं, त्यातली म्हैस असेल, ती आपल्या दावणीला बांधलेली असेल, पण तीच परत रानटी होते. हा प्रवास काय, हा प्रवास माणसाच्या बाबतीत काय असू शकेल. आणि मग माझं चक्र फिरायला लागलं. ही 2006 गोष्ट आहे आणि मी त्याच्यावर काम करत गेलो. 2017 ती कादंबरी आली. माझ्याकडे खूप ऐवज होता, कारण मी 90 पासून हे सगळं बघत होतो, त्या चळवळीतल्या काही लोक माझ्या संबंधित होती, ह्या सगळ्याचा उपयोग झाला. पण मला तो फक्त धरणग्रस्त म्हणून पुढे ठेवायचा नव्हता, तर माणसं विस्थापित, माणूस नावाचा नव्हे तर इथली सगळीच जीवसृष्टी कशी विस्थापित होते आणि स्थापित होते, हे चक्र मला, हे आपलं जीवचक्र काय आहे हे मांडायचं होतं. आणि त्या अनुषंगानं मी विचार करून हे अदृश्य सगळं दिसत आहे त्यामध्ये. आणि मग देवापा इकडं फक्त लंगोट्यावर असणारा देवापा तिकडं जात असताना प्रस्थापित करायला सरकारनं नेलाय, त्याला कपडे घालत घालत घालत जातो, पण ज्यावेळी देवापा महेशन्याला येतो त्यावेळी तो कपडे काढत परत परत येतो, म्हणजे पूर्वीचा देवापा व्हायला लागतो. तरीही महेश तिला जवळ करत नाही. महेश मात्र ती त्यानं कधीतरी पाळलेली, ती मात्र परत विस्थापित होते आणि ती परत मूळ पदावर जाते आपल्या, म्हणजे आदिमानवाच्या रानटी ह्याच्यावर जाते आणि ती मात्र आताच्या देवापाला जवळ करते. हा माणूस आणि निसर्गाचा संघर्ष आहे. जर आपल्याला संघर्ष नको असेल तर आपण काय करायला पाहिजे, आपण त्या निसर्गाचा एक भाग म्हणून जगलं पाहिजे. आणि तो संघर्षच करायचा असेल तर निसर्गाच्या विरोधात उभा राहिलो तर मात्र देवापाची अवस्था आहे, तोच निसर्ग आपली अवस्था करेल. आणि हे निसर्गानं केलेलं विस्थापन जे आहे आपलं, मानव प्राण्याला परवडणार नाही. म्हणून मी गावठाणमधलं जे चित्रण आहे, जे झडझिंबडमधलं चित्रण आहे आणि जे रिंगाणमधलं चित्रण आहे, ह्याला काहीतरी सूत्र आहे असं माझं मला असं वाटायला लागतं. आता ह्याच्यामध्ये लहानपणातल्या अनेक गोष्टी माझ्या जगण्यातल्या येतात. आता लेखक तुम्ही पण आहे, लेखक म्हणून आपल्याला कुठेतरी नेहमीत एखादी गोष्ट असते, आपण जाणीवपूर्वक काम करताना नेहमीतली गोष्ट अचानकपणे येऊन पडते, अशा अनेक गोष्टी त्यामध्ये लेखनाच्या अनुषंगानं पडलेल्या तुम्हाला दिसतील. त्यामध्ये
1: झडझिंबडची भाषा आणि इतर कादंबऱ्यांची भाषा, अर्थात तुमच्या सगळ्या कादंबऱ्यामधून त्या भागातली भाषा येते. आणि कुठल्याही लेखकाचं तेच असतं की बाल ज्या भाषेवर आपलं पोषण झालेलं आहे, ज्या भागात आपण राहतो त्या भाषेचा प्रभाव असतोच आहे. झडझिंबडमधली जी भाषा आहे ती भाषा थोडी मला वाचताना थोडी असं वाटलं की याच्यात तुम्ही काही प्रयोग केलेला आहे असं वाटतो.
0: तो लेखक म्हणून जसा आपला विकास होत जातो, लेखक म्हणून आपलं वाचन वाढतं, लेखक म्हणून आपला विकास होतो, त्यावेळी मला ती गेयता त्यामध्ये कादंबरीमध्ये खूप आणलेली आहे.
1: ती झडझिंबडमध्ये
0: जास्त आहे, ती लय आहे, अर्थात तिथल्या बायांचं जे बोलणं आहे ते बोलणं जास्त येतं. ते म्हणजे आमच्याकडे कोल्हापूरच्या परिसरामध्ये जर बाया बोलत असतील, म्हणजे खेड्यातल्या बाया ज्या रानावनात काम करत असतील, शिवारात काम करत असतील, गावात बोलत असतील, तर त्यांच्यामध्ये एक लय आहे बोलण्यामध्ये. ती लय त्या कादंबरीमध्ये आहे. ती लय जशी गाण्यामध्ये असते, जसं एक आपण

0: गाण्याचा एक मुकडा आपण म्हणलो की परत मुकडा येतो तशा पद्धतीनं त्या समेवर येतो म्हणणं म्हणतो आपण तशा पद्धतीनं ते ती भाषा त्यामध्ये आहे. आणि ती गेयता पावसाची त्या निसर्गाची त्या बायांची. खेड्यातला माणूस ह्या सगळ्या निसर्गावर प्रेम करतो जसं तुकाराम विठ्ठलावर प्रेम करत होता तशाच पद्धतीने. म्हणून त्या बाया पावसाला शिव्या देत आहेत. त्यात पाऊस त्यांना हवा आहे पण तेवढंच त्यांचं प्रेम आहे. त्यांना हवा तसा पाहिजे तो आपल्या पद्धतीनं पाहिजे त्यांना आणि अधिकारवाणीने त्याला त्या बोलतायत म्हणजे तेवढंच ते प्रेम करतायत. हे जे निसर्गाचं आणि त्यांचं जगणं एकरूप आहे ती एकजीवता आता हरवत निघालेली आहे. ती मला रिंगाणमध्ये दिसते हरवत निघालेली एकजीवता की जो म्हातारा एकजीव होऊ पाहतोय त्याला जायचं नव्हतं तो देवापाई एकजीव होऊ पाहतोय परत त्याला जायचं नसताना तो परत येतोय. महेश न्यायला येतोय पण तो मरताना म्हणतो मी येतो मेलो ते बरं झालं. ही त्याची असणारी एकजीव त्या मातीशी हे एकरूप होणं आपण तादात्म्य म्हणतो आपण ते तादात्म्य पावणं हे माणसांच्याकडून हे शिकायला पाहिजे. हे किती शिकली होती खरंच जगणं ह्यासनी समजलं होतं असं कधी कधी वाटायला.
1: कथा ज्या आहेत तुमच्या दोन कथा सांगा विशेषतः आईबाईच्या गोष्टी अलीकडं
0: आईबाईच्या नावानं
1: त्या गोष्टी ज्या आहेत त्या चार गोष्टी आहेत मला वाटतं त्यामध्ये.
0: होय चार कथा आहेत.
1: हा तर
0: नाही मी गावठाण पहिली कादंबरी नंतर मी कथा लिहिली.
1: कथा लिहिल्या कथांपासून सुरुवात केली. हा जो कथासंग्रह आहे त्या चार कथा त्या वेगवेगळ्या ठिकाणी प्रकाशित झालेल्या कथा आहेत आणि नंतर एकत्रित आल्यात त्या. तर ह्या त्याचा कालखंड पाहिला तर तो खूप मोठा खूप वर्षांचा आहे. तर या कथा लिहिताना आणि कादंबरी लिहिताना अर्थात कथा आणि कादंबरी ह्या दोन्ही वाङ्मय प्रकार वेगळे आहेत म्हणजे कादंबरीचे बलस्थानं वेगळी आहेत आणि ती अधिक जीवनाचं सखोल दर्शन घडवणारी असते. तर कथा लिहिताना आणि कादंबरी लिहिताना तुम्हाला असं समाधान मिळतं का की आपल्याला जे सांगायचं आहे ते पूर्ण सांगून झालेलं आहे की ते फक्त कादंबरीतच जाणवतं.
0: नाही मला कादंबरी हा फार जास्त आवडतो. म्हणजे मी का आवडतो असं म्हणतो कादंबरीमध्ये गोष्ट असतेच की आता काही लोक असं म्हणतात की त्यात गोष्ट नसलेलीच कादंबरी असते वगैरे वगैरे. पण असे नसेल तर तुम्ही काय नेमकं हुबा काय करणार. काहीतरी असे तुम्हाला द्यावा लागतो तिथं आणि तो किती थेटपणे देता कुठं उभा राहून देता कोणत्या दृष्टीनं बघता तुम्ही ते तुमचं एक परफेक्शन असतं की बाबा अशा पद्धतीने मला तो आशय द्यायचा आहे. अर्थात ते काय ठरवून देतो असं पण नाही. आपण ते जाणीवपूर्वक नंतर लेखनामध्ये काहीतरी गोष्टी करत असेल लेखक पण सुचतं त्यावेळी ते काय जाणीवपूर्वक सुचत नाही. ते कुठंतरी नेनिवेत पडतं मग ते तुम्ही आणता नंतर सुरुवात होते. कादंबरी हा फॉर्म मला अतिशय म्हणजे मला आजचं महाकाव्य जर असेल तर कादंबरीच करू शकते असं मला वाटतं.
1: अरुण साधू तर कादंबरी करायला ब्रह्माच म्हणायचे.
0: हा मला ते
1: सृष्टी निर्माण करणार.
0: हा नवीन सृष्टी निर्माण करता येते. म्हणजे महाभारत आता नाही लिहू शकणार पण महाभारत सदृश्य कादंबरी माणूस लिहू शकतो. रामायण आता नाही लिहू शकणार एखादा वाल्मिक पण रामायण सदृश्य एखादी कादंबरी आता लिहू शकतो की जे सगळं जीवनाचं असं सर्व अंगाने दृष्टी समग्र
1: जीवनाची लांबी रुंदी
0: सगळी सगळी सगळी आपल्याला त्यामध्ये आणता येते. म्हणजे त्याच्यामध्ये नाटक आणता येईल त्याच्यामध्ये कविता आणता येईल त्याच्यामध्ये लोकसाहित्य आणता येईल त्याच्यामध्ये लोकसमज आणता येईल त्याच्या मिथक आणता येतील त्याच्यामध्ये कादंबरीच तुम्हाला आणता येईल त्याला कथा आणता येईल सगळे फॉर्म आणायचं जर कुठं आणता येतील तर आज एकमेव वाङ्मय प्रकार मला वाटतो हा कादंबरी की तुम्ही सगळे फॉर्म त्यामध्ये आणू शकता. म्हणून मला असं वाटतंय की कादंबरी हा माझा आवडता साहित्य प्रकार आहे. म्हणजे वाचण्यासाठी म्हणा लिहिण्यासाठी हा कादंबरी हा आवडता वाङ्मय प्रकार आहे. आणि जगामध्ये मला असं वाटतंय की जे आपण बघतो मोठे मोठे सगळे साहित्य हे मोठे सगळे कादंबरीकारच आहेत आणि ह्या कादंबरीकारानेच हे आताची महाकाव्येच उभा केलेली आहेत असं मला वाटतं.
1: कथा एखादं सुचलं की ती कथा म्हणून येते मनात की कादंबरी म्हणून येते.
0: नाही काय होतं की मी एखाद्या व्यक्तीबद्दलच मला बोलायचं असेल एखाद्या घटनेबद्दलच मला बोलायचं असेल एक घटना घडली त्याला मला कथा ती कथा काहीतरी त्यामध्ये सुचेल मला. पण मला सुचलंय काहीतरी पण मला त्याचं समग्र सगळ्या त्या व्यक्तीचं समग्र आकलन करून घ्यायचं असेल त्याचा एक कोपरा मला पाहिजे असेल तर मी कथा लिहितो.

0: पण ते जे अनेक कांगोरे अनेक कोपरे मला शोधायचे असतील तर मला कादंबरीचा अंगानच विचार करावा लागेल. आणि तो पट उलट कादंबरी लिहिणं मी या अर्थानं सोपं म्हणतो की कथेला प्रत्येक कथेला वेगळी सुरुवात करायला कादंबरी सुरुवात करणं फार अवघड असतं. म्हणजे तुम्ही आता लिहिताय सुरुवातच इतकी अवघड असते, नंतर आपली गाडी जाईल पण सुरुवात महत्वाची आहे. आणि ती सुरुवात कादंबरीला एकदा सुरुवात केली की तुम्ही जाल पुढं. पण कथेला एक कथा लिहिली की एका कथेची सुरुवात परत दुसऱ्या कथेचा विचार. कादंबरी कितीतरी वर्षे तुम्ही ते काम करू शकता आणि फार आनंद देणारा कुठल्या अर्थानं की तो म्हणजे गंभीर अर्थानं आनंद म्हणतोय आम्ही, काहीतरी विचाराच्या अर्थानं आनंद म्हणतोय आम्ही. आनंद म्हणजे एन्जॉय वगैरे असं मनोरंजनाच्या अर्थानं मी म्हणत नाही. तो तुमच्या मनाला रिझवणारी गोष्ट आहे, विचार करायला लावणारी गोष्ट आहे आणि ती विचार प्रवृत्त करायला लावते माणसाला. आणि आज लोक म्हणतील कादंबरीमध्ये हे सगळं तुम्ही आणू शकताय. समग्र दर्शन तुम्हाला आणायचं असेल एखाद्या व्यक्तीचं, गावाचं, एखाद्या प्रदेशाचं, एका देशाचं, समाजाचं समग्र जर आकलन पाहिजे असेल तर तुम्हाला कादंबरी हा ऐवजच महत्वाचा आहे असं मला वाटतं.
1: कथा आणि कादंबऱ्या दोन्हीमधून तुम्ही विविध विषय स्पर्श केलेला आहे आणि त्यातलं समाज वास्तव तुम्ही प्रभावीपणे मांडलेलं आहे. कादंबऱ्यांमधून तर येतच पण कथांमधूनही तुमच्या या मी चार कथा ज्या वाचलेल्या आहेत त्यातून जाणवतं. सगळ्या समाजातल्या सगळ्याच गोष्टींना आपण स्पर्श करू शकत नाही. म्हणजे जगात खूप काही घडत असतं, आपण आपल्या भोवताली जे आहे त्या भोवतालाकडं तेच जग असतं. आपला भोवताल हेच आपलं जग असतं. आता आपण वाचतो, वेगवेगळी समाज माध्यम आल्यात, त्याच्यामुळे आपल्याला जग कळतं. पण खरं जग कळतं ते आपण जे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहतो, कानांनी ऐकतो, जे आपल्या भोवताली आहे ते. तर लेखक त्याचा अन्वयार्थ लावून ते लिहित राहत असतो. तुमची अजून एक कादंबरी आहे की आजच्या शिक्षण व्यवस्थेवरती काही प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करते, ती
0: काळ्या माळ्या भिंगोळ्या.
1: तर त्या कादंबरीमधला अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या आपण अवतीभोवती पाहत आहोत आपल्या. तर ती तुम्ही शिक्षण क्षेत्रातच काम करतात, तर ह्या कादंबऱ्या आणि ही कादंबरी लिहिताना की तुम्ही प्रत्यक्ष तुमच्या दैनंदिन जीवनातला जो भाग आहे शिक्षण व्यवस्थेतला, तर ही कादंबरी लिहिताना तुम्ही वास्तव मांडलेलं आहे, ते वास्तव मांडताना तुमच्या अवतीभोवती जे तुम्ही पाहत होता तेच आहे हे कादंबरी वाचताना जाणवत होतं, आम्हाला तरी जाणवतं. पण तुम्हाला ते लिहिताना त्याचा किती उपयोग झाला?
0: मला उपयोग झाला म्हणण्यापेक्षा मला त्रास होतो त्या गोष्टीचा. कुठल्या अर्थानं त्रास होतो की मी नोकरीला लागलो त्यावेळी पगार सुरू असणाऱ्या नोकरीवर लागलो. आपल्याकडं इतक्या शिक्षण संस्था, इतक्या शाळा उघडल्या गेल्या की तिथं माझंच क्वालिफिकेशन आहे, माझी शैक्षणिक पात्रता आहे. पण तिथं 10-10 वर्षे 15-15 वर्षे 20-20 वर्षे आशेवर जगणारी माणसं आहेत, पुढं काहीतरी आपलं होईल म्हणून. काही रिटायर झालीत, म्हणजे MA बेड झालेलं शैक्षणिक पात्रता असताना देखील, मायासारखी पात्रता असताना देखील एकही रुपया न घेता रिटायर होणारी माणसं बघितली, त्यांचं जगणं काय असेल हे मी आसपास बघत होतो. माझ्या असणाऱ्या दैनंदिन जगण्याचा उपयोग त्याला झाला असेल त्या कादंबरीला, पण मला स्पर्श जास्त करायचा आहे की विनाअनुदान नवीन एखादी शाळा उभावर राहते, शिक्षकाचा पगारच नाही असे शिक्षक उभारत जातात आणि पगार सुरू झाल्यानंतर त्या शिक्षकांचं हाल काय होतं. म्हणजे शिक्षण दिलं जातं, घेतलं जातं, ती मुलं मोठी होऊन कुठेतरी जातात, पण शिकवणारा शिक्षक आहे तिथंच थांबतो. त्याच्या जगण्याच्या 10 दिशा काय आहेत, त्याचं जगणं स्वतःभोवती फिरता फिरता त्याला घेरे आलेले. म्हणून काळ्या माळ्या भिंगोळ्या असा खेळ होता पूर्वी. अर्थात भिंगोळवाणं हा तुकारामांचा शब्द आहे. म्हणजे ओस झाल्या 10 दिशा मज वाटे भिंगुळवाणे, त्यातला तो भिंगुळा शब्द आहे, ते भिंगुळ्या त्यातला आहे. काही 10 दिशा संपतात असं ह्या नवीन शिक्षण घेतलेल्या शिक्षकांची अवस्था होते. 20-25 वर्षे नोकरी करून कोणताच न्याय मिळत नाही अशा सगळ्यावर प्रकाश टाकणारी ती कादंबरी. आणि म्हणून आपलं शिक्षण कुठं आहे, आपल्या खेड्यातलं शिक्षण कुठं आहे हे जर बघायचं असेल तर काळ्या

0: मला भिंगोल्या वाचली की आपल्या लक्षात येते, शिक्षण नावाची गोष्ट आपली संपली की देश समाज संपायला वेगळी गोष्ट करावी लागत नाही. हा रोग आहे तो अतिशय, म्हणजे जशी शुगर आहे त्या शुगर सारखाच हा रोग पसरत चाललाय. आपण आतून सगळी कंगाल झालेलो आहोत, आपण सगळे बाहेरचा हा फुगवटा बघतोय सगळ्या शैक्षणिक प्रगतीचा. हे कुणाला तरी दाखवण्यासाठीचा जर प्रगतीचा जर आलेख असेल तर आपण आतून संपलेला असेल तर दाखवणारा प्रगतीचा आलेख कधीतरी संपेल, याच्यावरती भाष्य कादंबरी करते आहे.
1: या कादंबरीमध्ये अनेक गोष्टी येतात की ज्या आपण अवतीभोवती पाहतो मगाशी म्हटल्याप्रमाणे, पण आजची जी शिक्षण व्यवस्था आहे की जी म्हणजे विशेषतः करार पद्धतीने आलेली, अलीकडे शिक्षण सेवक हा प्रकार आला आहे, CHB हा प्रकार आलेला आहे, यांनी दर्जेदार शिक्षण मिळतं का? म्हणजे थोडा या थोडा वेगळा प्रश्न आहे.
0: नाही, आता काय झालं, एक तर मुळात परत हा धनदांडग्यांच्या हातामध्ये व्यवसाय जातो. आपल्याकडे फुले झाले होते का असा प्रश्न पडायला लागतो, करबीर भाऊराव पाटील झाले होते का असा प्रश्न पडायला लागतो, बापू साळेंक होते का, पंजाबराव देशमुख होते का, मामासाहेब जगदाळे होते का, तत्सम त्या काळातले हे सगळे खेड्यापाड्यातले सगळे शिक्षण महर्षी म्हणूया, आता शिक्षण सम्राट झाले. आपण साखर सम्राट हा शब्द वापरत होतो, तर शिक्षण सम्राट होणं आणि महर्षी होणं हा फरक आहे. हा इतका मोठा फरक आहे म्हणजे त्याच्यामधलं असणारं नैतिक नावाची गोष्ट संपलेली आहे. म्हणजे इथला अधिकारी असेल, इथले सगळे सरकार असेल, या सरकारला आपल्यातच एक वेगळं सरकार, शिक्षणाचं सरकार वेगळं चालवायचं आहे, अर्थात सगळ्याच व्यवस्थेमध्ये. म्हणजे यांना नॅशनल गोष्ट म्हणतो, राष्ट्रीय गोष्ट कुठली चालू द्यायची नाही, अजेंडा राष्ट्रीय, पण आतून सगळा खाजगी, हा सगळा मामला आपल्याला. म्हणून मी म्हणतो सरकारामध्ये स्वतःच एक सरकार ते उभा करतायत, स्वतःची एक सैन्य व्यवस्था असते, स्वतःची बँक व्यवस्था असते, स्वतःची एक प्रसारण व्यवस्था असते. सरकारात सरकार चालवणारी सगळी मंडळी सरकारात आपण बसवलेली आहेत. तसंच शिक्षणामध्ये जे शिक्षण मंत्री असतील किंवा तत्सम कोणी असतील, जी चालवणारी सगळी व्यवस्था, त्यांची व्यवस्था नीट चालली पाहिजे याच्याकडे लक्ष जेवढं आहे तेवढं सरकारी शाळा चालल्या पाहिजेत याच्याकडे जर असेल तर ती गोष्ट आपल्याला पुढे घेऊन जाईल. तरच आपल्याला फुलेंचा, आंबेडकरांचा, शाहू महाराजांचा ह्या सगळ्यांचा इतिहास सांगायला आपल्याला जागा आहे, नाहीतर जागा नाही. फक्त त्यांची नावं आपण घेऊ शकेल. म्हणजे एक कारागृहाची दारं बंद व्हायची असतील तर शिक्षणाची दारं उघडा असं म्हणणारी माणसं, कारागृहाची दारं जास्त उघडायला लागलो की काय, अशी शिक्षण व्यवस्था होत असेल तर ह्या शिक्षणाला म्हणायचं काय? हा संभ्रम मी व्यवस्थेत असताना देखील मला पडतो, बाकीच्यांना काय पडत असेल? हे हिमनगाचं टोक आहे म्हणतो ही कादंबरी. म्हणजे ह्याच्यात अजून काय काय गोष्टी असतील हे मला दिसतं आणि फार कंगाल अवस्था आहे असं मला वाटतं.
1: आता शिक्षणाची परंपरा, तुम्ही काही नावं घेतली मोठी, शिक्षण महर्षी, अशी मोठी परंपरा आहे खरे तर आपल्याकडं शिक्षण क्षेत्रामधली. आता ती परंपरा राहिली नाहीये, म्हणजे नवीन माणसं तयार होत नाहीयेत, याचे परिणाम म्हणूनच आता आपण समाजामधलं जे वास्तव पाहतो, आता गुन्हेगारी वाढते, सगळ्या क्षेत्रामध्ये वाढते, ते असण्याची शक्यता आहे?
0: शक्यता जास्त आहे. आपण जर आता महाराष्ट्राचा फक्त विचार केला तर आपल्या लक्षात येतं की, म्हणजे मी पश्चिम महाराष्ट्रातला विचार केला, मराठवाड्याचा, विदर्भाचा विचार केला, तर आपल्याकडे लक्षात येतं की आपण राजकारणासाठी हे सगळी व्यवस्था वापरली काय, आणि वापर ज्या ज्या ठिकाणी ही वापरली तिथलं समाज वास्तव काय दिसतंय बघा. म्हणजे आपण या मुलांना शाळेत न येता पास करायला लागलो, तीच मुलं आज आता आपल्याला पुढे दिसत आहेत हे सगळ्या पराक्रमामध्ये. कोणतीही परीक्षा नसताना आपण पुढे जातो आहोत असं वाटणं ही गोष्ट घातक आहे. परीक्षा अशा अर्थानं म्हणतो, म्हणजे कुठलंही कष्ट नाही, कष्टच घ्यायचं नाही, आणि कष्टाशिवाय एखादी गोष्ट मिळत असेल तर कशासाठी करायचं ती गोष्ट? म्हणजे हे सगळं समाज वास्तव हे शिक्षण

0: शिक्षणात दडलेलं असं मला वाटतंय. म्हणजे शिक्षणामध्ये जो आदर्शवाद होता तो आदर्शवाद फक्त भिंतीवर आहे हे त्या घरातल्या पहिलीच्या मुलालाही कळतंय. आज हे जर कळत असेल तर त्याला हे सगळं खोटं आभासमय आहे, हे सगळं मृगजळ आहे. मला आपले वडील सांगतायत, शिक्षक सांगतायत, याच्यापेक्षा वेगळ्याच वास्तवाला तोंड द्यावं लागणार आहे हे ज्यावेळी चांगल्या असणाऱ्या बुद्धिवान अतिशय सेन्सिटिव्ह मुलांना कळतं त्यावेळी ती डिप्रेशनमध्ये जातात आणि जी करतायत ती पुढे राहतायत. हे सगळं उचापती करून राहतात, ती पुढे राहतायत. हे राजकारणात दिसतं आपल्याला. आता ती इतिक्सा आपण कुठंच पाळत नाही, कोणतं क्षेत्र राहिलेलं नाही की ही सगळी इतिक्सब आपण बिघडून टाकलेली आहेत. कोणतंही क्षेत्र राहिलेलं नाही. म्हणजे शिक्षण नावाचाच विभाग घेतला असं पाहिजे नाही. कोणताही आपल्या जगण्याचा कोणताही विभाग घेतला, कोणताही सेक्टर घेतला तर सगळं होतं. मी तुम्हाला म्हटलं की नागरिक म्हणून आपल्याकडे ज्या काही गोष्टी असतात, नागरिक शास्त्र नावाची जी गोष्ट आहे ते शास्त्र पूर्णपणे आपण म्हणजे आपल्या जगण्यातून घालवून टाकलेलं आहे. तिथं आपण नापास आहोत.
1: त्याला पहिल्यापासूनच दुय्यम स्थान दिलंय.
0: दुय्यम स्थान दिलंय. आणि आपण नागरिकच चांगलं होणार नसेल तर समाज देश वगैरे ही गोष्ट नाही. आणि नागरिक चांगला कुठं घडतो तर शिक्षणात घडतो. नागरिक चांगला कुठं घडतो तर घरात सुरुवात होते, समाजात सुरुवात होते. तो समाज, ती शिक्षण व्यवस्था, हे सगळे विभाग असे जर आपल्याकडं आपण म्हणतो त्याला जर काहीतरी रोग झाला असेल तर काय करणार आपण. तो शुद्ध करायचं काम लेखक म्हणून आपण काहीतरी आपण टाकतो त्यात. म्हणजे लेखक म्हणून वैगुण्य दाखवण्याचं काम करता करता वैगुण्य दाखवतोय का, तर हा रोग आहे. लेखक सातत्यानं हे सिम्पटम दाखवत असतो, लक्षणं सांगत असतो, ह्या लक्षणावर औषध घ्यायला पाहिजे असं त्याचं सुचवत असतो तो.
1: पण समाज दुर्लक्ष करतो,
0: समाज दुर्लक्ष करतो त्याच्याकडे आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात.
2: साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक मुलाखती. शब्दांच्या या सुवर्ण प्रवासाचे प्रायोजक होते शर्विल होमिओपॅथी. समृद्ध आरोग्यासाठी निसर्गाचा विश्वासुहार.
3: श्रोतो, आमच्या व्यक्तिभेद या कार्यक्रम मालिके अंतर्गत साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक कृष्णात खोत यांच्या बबन मेंढे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकला. FM बँड 101 MHz वर हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्कनं आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. याबरोबरच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून देखील आम्ही आमच्या श्रोत्यांसोबत आहोत. दुपारचे 2:58 आणि 25 सेकंद होत आहेत.

0: आम्ही
1: तुझी असत्य वेदांचे बोलणे सूर्याशी चालणे तुझ्या वळी चाले हे शरीर कोणाचे सत्य कोण बोलवितो हरविन. या पद्धतीने आपण संप्रदायाची जोड आहे आपल्याला, त्यामुळे कधीच अहंकार कधी आला नाही, कधी कुठल्या गोष्टीचा मास केला नाही, तेव्हाही समाधानी होतो आणि आताही समाधानी.
2: अभंग कराया भंगले गोत अभंग वाणी तरंगले संत शिवक्रांतीना देशा तारीला छत्रपतींचा जय जय बोला छत्रपतींचा जय जय बोला छत्रपतींचा जय जय बोला. आमच्या तिघींमध्ये म्हणजे माझं कसं झालं की नानांच्या मागे कुठला पण कार्यक्रम असला की जायचं, मावळे सरांचे पण म्हणायचे की हे शेफूट आले
3: जिच्या साठी आलो मी सासुरवाडीला अहो सांगा ह्या वेडीला.

शाहिरीतलं लोकप्रिय दाम्पत्य चंद्रकांत आणि ऋतुजा माने आम्ही कार्यक्रमात आकाशवाणी पुणे केंद्रावर मंगळवार आणि बुधवार सकाळी 11:30 वाजता, पुणे विविध भारतीवर बुधवार आणि गुरुवार दुपारी

0: करी।
1: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत। आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे। आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा। अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा।
2: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
3: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधात।

सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता जगात सर्वत्र. श्रोते हो, संध्याकाळचे 5:21 झालेत. प्रसारित करत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट.
1: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.

श्रोतेहो नमस्कार. देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ऐकूया आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन. अभिवाचन केलंय गौरी लागू यांनी.

कालच्या भागात आपण ऐकलं, अंशुमन वाळूत किल्ला करत होता, उंच समुद्राला सम्मुख. आत जायला हात घालून खोल रस्ता केला, पण आरपार केला नाही, हात पुढे सरकलाच नाही. मग परकोट केला, बुरुज केले, अंशुमन खेळात रंगला. अरे किल्ल्यात शिरण्याचाच रस्ता केलास, बाहेर येण्याचाही कर ना, ती म्हणाली. हात लागला की मोडतोच, अंशुमननं सांगितलं. मी देते करून, ती म्हणाली. नको, तू नको, मलाच करायचंय, तो म्हणाला. त्याचा किल्ला झाला, शंख शिंपले छोटे गोटे वापरून त्यानं किल्ल्यातली माणसं केली. तो रंगत चालला. मैथिली समुद्राकडे पाहत होती. समुद्र किनाऱ्यावरची छोटी बालकथा तिला लिहायची आहे. त्या कथेत एक लहान मुलगी आहे आणि एक मोठा माणूस आहे. ओल्या वाळूवरून चालणारा त्याचा घोडा ती पाहते आपल्या झोपडीतनं. त्या दोघांव्यतिरिक्त त्या कथेत बरंच काही आहे, पण ते तिला सापडलेलं नाही. मनातली कथा तिने आता अंशुमनला सांगितली. ती आजकाल त्याला सांगते, तो डोळे मोठे करून ऐकतो. मग ती लिहून काढते. पुष्कळ दिवसात नवं सुचलं नाही, सुचलं ते सापडत नाही. अंधार पडायला आला, लाटा जरा समोर यायला लागल्या. एक मोठी लाट आली, तिनं अंशुमनच्या किल्ल्याचा तट पाडला. दुसरी आली, तिनं तो किल्ला पार भुईसपाट केला. त्या वाळूच्या ढिगाऱ्यात शंख शिंपले सगळं दबून गेलं. वाळूचा खेळ वाळूतच विरला, मोडून पडला. अंशुमन हसायला लागला. रस्ते दोन असावेत, एक आत जाण्याचा आणि एक बाहेर पडण्याचा. अंशुमन किती दिवसांची घुसमटत असलेली ती अर्धवट गोष्ट तिने अंशुमनला सांगितली. तोही रंगला. एकदमच अंधार झाला तसा अंशुमन उठला. अम्मा, डॅडी घरी एकटे आहेत, उशीर झाला, चल ना. तो आता वाळूतून धावायलाच लागला. त्याला गाठणं तिला मुश्किल झालं. आता पुढे. रात्री बराच वेळ मैथिली लिहित बसली होती. शेवटली ओळ लिहिली तेव्हा बोटं मोडून आली होती. सिगारेटचा वास आला. शंतनू, तिने पाहिलं. यावेळी सिगारेटचं प्रमाण वाढलंय घरी राहून. तिच्या टेबल लॅम्पचा उजेड त्याच्या डोळ्यावर येत होता. तिने लाईट बंद केला. झोप येत नाही दिव्यामुळे का? नाही, तशीच. काय लिहित होतीस, गोष्ट? तिच्या लिहिण्याविषयी तो प्रथमच काही विचारत होता. छे, पुष्कळ दिवसांची अर्धवट पडली होती, ती आज अचानक सुचली, मग पूर्णच केली. मी असा रिकामा, दिवसभर घरी आहे. आणि तुझी क्रिएटिव्ह अर्ज, गुड. इतके दिवस सुचत नव्हतं, ते आता सुचलं. त्याच्या शब्दात विखार भरला होता. ती हतबुद्ध झाली. शंतनू, तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. चला झोपायला, ती म्हणाली. तू जा, तो तुटकपणे म्हणाला. मला झोप यायची नाही. पद्मनाभांच्या बायकोचं पौर्णिमेचं कसलं तरी व्रत होतं. संध्याकाळी पूजा, नंतर जेवण, असा बेत. मैथिली, शंतनू दोघांनाही बोलवलं होतं. घरी राहून कंटाळा आला म्हणून की काय, शंतनू यायला हो म्हणाला. पद्मनाभांना स्वतः स्वयंपाक केला होता. डाव्या अंगानं हळूहळू पूजेची तयारी त्याच्या बायकोनं केली. चालणं अजूनही त्यांना कष्टाचंच होतं.

डाव्या बाजूला झुकून त्या हळूहळूच चालायच्या. पायऱ्या काय, साधीशी पायरीही त्यांना चढता येत नव्हती. आज वाटलं की बोलताना शब्दांवर जोर

तिथे मी वाढले. मग नंतरचं बोलणं बरंचसं तिच्याचबद्दल सुरू राहिलं, तिच्या लेखनाबद्दलचं. स्वतःबद्दलच सगळं बोलणं सुरू आहे याचा मग मैथिलीला फार संकोच वाटला. शंतनू एक कोपरा पकडून बसला होता ऐकत, एकटा हे लक्षात येऊन मैथिली उठून त्याच्याजवळ येऊन बसली. बोर झालं का, तिने हळूच विचारलं. किती वेळ अजून, त्यांनी कंटाळून विचारलं. पद्मनाभन जेवण गरम करत होते, कावेरी प्लेट्स मांडत होती. मैथिली उठली. 2 दिवसांनी शंतनू म्हणाला, मी नसतो आलो पद्मनाभनकडे तरी चाललं असतं. का? ती सगळी फार साधी माणसं आहेत म्हणूनच मी आग्रह केला. विषय सगळा तुझाच सुरू होता. मी तुझं काही वाचलंही नव्हतं, मला काही बोलताही आलं नाही. काही होत नाही, आपले आपले वेगळे विषय असू शकतात. तुझं बाहेर एवढं नाव आहे हेही मला माहीत नव्हतं. कसलं नाव? काही नाही. शंतनू वाचतात ते 2 दिवस उल्लेख करतात, बाकी कुणाला काही माहीत नसतं. या सगळ्यातनं काय शिल्लक राहील ते आपलं असेल. पण मी न वाचणारा याच कॅटेगरीतला ना? नाही, तुम्ही माझ्या घरचे, घरातले. माझं लिहिणं मी महत्वाचं मानत नाही, ते माझ्या स्वतःकरताच आहे. आणिही पुष्कळ गोष्टी आहेत, त्या तुझ्या स्वतःकरताच आहेत. शंतनू, 5 महिने मी घरी बसून आहे, पण उद्या तुम्हाला जॉब मिळू शकतो ही एक शक्यता आहेच ना? माझ्या बाबतीत ती नाही, शंतनू म्हणाला. ती सर्वांकरताच असते. या एका शक्यतेच्या भरोशावरच आपण असतो. आपण नाही, आपण नाही, तुम्ही लोक असता. तूच असतेस आणि तुला ते सगळं सहज मिळतं. कुठूनही तो असा इथेच येऊन पोचत होता सहज. तिला काय सहज मिळत गेलंय? कुठल्या यशाच्या गोष्टी शंतनू करतोय? तिच्या डोळ्यात किंचित पाणी आलं. ते शंतनूला दिसू नये म्हणून तिने मान फिरवली, पण तिचा स्वतःवरचा ताबा सुटला. तिला कळ आवरेनात. जिथे आपलं हे रडणं पोहोचू शकत नाही अशा माणसाच्या पुढ्यात आपण रडतोय हे लक्षात आलं, तरीही तिला थांबता आलं नाही. शंतनूही गोंधळून गेला. मैथिलीला असं रडताना त्याने कधी पाहिलंच नव्हतं. मुलगी गेली तेव्हा, पण ते दुःख कदाचित दोघांचं होतं. आता तो गोंधळून खांदे पाडून तिच्याकडे पाहत होता. साधं रडू नको हे सुद्धा त्याला तिला म्हणता येत नव्हतं. साधा तसा स्पर्शही करता येत नव्हता. मैथिली हळूहळू भानावर आली आणि तिला समोरचा शंतनू दिसला. सदैव कशाला तरी भ्यालेला, गोंधळलेला. नोकरी तर त्याची आज गेली होती, घरी तर तो आत्ता बसला होता, पण भ्यालेला तो आधीचाच होता. निर्भय तो नव्हताच कधी. आणि ती निर्भय होत गेलेली. समुद्राच्या वाळूत अंधार होऊ नये करुपंचा होडीची ओळखीची खूण डोळे ताणून बघताना ती अधिक निर्भय होत गेली. भीती बाहेर नसतेच, ती आपल्यातच असते. एकटा शंतनूही होत गेला, एकटी तीही होतीये, पण तिचीच तिला सोबत झाली. शंतनूला ते जमलं नाही, जमू शकणारही नव्हतंच. केवढा टोकाचा विरोध! या स्वतःलाच भ्यालेल्या माणसाचं कसलं दुःख आणि अपेक्षाही कुठली! तिचा आवेग ओहोटीचं पाणी मागं हटावं तसा मागं झाला. डॉक्टर अरुणाचलम रिटायर झाले. ते मैथिलीचे गाईड. संध्याकाळी सेंड ऑफ होता. मैथिली बोलणार होती. नेहमी मैथिली बोलायचीच कुठल्याही कॉलेजच्या फंक्शनला. ती चांगली बोलणारीच होती आणि आज तर तिचेच प्रोफेसर रिटायर होत होते. तिनेच त्यांच्याकरता प्रेझेंट आणलं होतं. नंतर डिपार्टमेंटतर्फे बाहेर जेवण होतं.
हॉटेलमध्ये टेबल बुक केलं होतं. कितीतरी दिवसांपूर्वी हा दिवस ठरला होता.

0: पण आज तिचं लक्ष लागेना. कधी नव्हे ते घर डोळ्यांपुढे होतं. घरी दिवसभर एकटा असलेला शंतनू, तिचं कशात लक्ष लागेना. एरवी ती किती मन लावून चांगलं मर्माचं बोलली असती, पण आज तिचेच प्रोफेसर होते, त्यांच्या शिकवण्याच्या किती मर्माच्या जागा होत्या. त्यांनी शिकवलेला शैल्य होता, कोलरेज होता. डॉक्टर अरुणाचलमना पाहिलं की प्रोफेसर देवस्थळीच समोर यायचे, शंतनूचे वडील. आणि आज ती बोलायला उभी राहिली तर काही त्यांच्या संबंधीच्या जुजबी आठवणी सांगून खाली बसली. सर्वांना आश्चर्य वाटलं. कदाचित तिला बोलणंच अशक्य झालं असेल असंच सारे समजले. मग कावेरीनी समारोप केला, चांगला केला. तीही डॉक्टर अरुणाचलमचीच विद्यार्थिनी होती. मैथिलीच्या सगळ्या रिकाम्या जागा तिने भरून काढल्या. जेवायच्या वेळी मात्र कावेरीनी तिला विचारलं हळूच, आज तुला काय झालंय मैथिली? काही नाही ग, उशीर फार झाला, ती घड्याळाकडे पाहत म्हणाली. मैथिली घरी पोचली तो 10 वाजत होते. अंशुमन अभ्यास करत होता. यावेळी तो कधी जागा नसे. तो उगीचच पुस्तक उघडून बसला होता हे तिच्या लक्षात आलं. जेवलात ना तुम्ही? तिने अंशुमनला विचारलं. हो, डॅडींनी मस्त सँडविच केलं, भात आणि सूप. अम्मा, मजा आली का? जानकी नव्हती आली? नाही, पण काय अडलं नाही आमचं. मग ती शंतनूला म्हणाली की तिला उशीर झाला. तो तर होणारच होता, तो म्हणाला. स्वयंपाकाचा ओटाबिटा सुद्धा चकाचक करून ठेवला होता. ती झोपायला आल्यावर शंतनू म्हणाला, तू माझ्या ऑफिसला गेली होतीस. ती स्तब्ध झाली. याच्यापर्यंत कसं पोचलं? संध्याकाळी आले होते मणियार, कृष्णन, मलिक वगैरे. जी गोष्ट मी स्वतःहून केली त्याकरता तू भीक मागायची गरज नव्हती, शंतनू म्हणाला. भीक? ती भीक मागायला गेली होती? यावेळी तर तिला शंतनूचं वागणं समजू शकलं होतं. मग ती गेली होती कशाला? मलिक काय म्हणाला असेल? तुझ्या सारखीला असं यावं लागलं म्हणाला. शंतनू साधा आवाज चढवूनही बोलत नव्हता, पण त्याच्या प्रत्येक शब्दात विखार भरला होता. हे पहा, तू माझ्याबद्दल विचार करूच नको. मी आणि अंशुमन, आमच्यापुरतं पुष्कळ आहे. आणि ती? ती कुठे होती? ती या दोघात नव्हती? तिला गरजच नव्हती की त्यांनाच गरज नव्हती? मध्येच अंशुमनच्या खोलीतला दिवा विझला, तो जागाच होता आत्तापर्यंत. श्रोतेहो, आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन या विश्रांतीनंतर.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 39 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: आपण ऐकत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट.
5: पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी. अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी.
0: सकाळच्या डाकेत दांडेकरांचं पत्र आलं. ती कॉलेजच्या गडबडीत होती तरी शंतनू पत्र वाचे तो थांबली. काय म्हणतात? फ्लॅटला चांगली किंमत येते. इतकी वर्ष काय नसेलच आली? भाड्यानं दिला तुम्ही नाही म्हणून सुद्धा, मैथिली म्हणाली. इतक्या लांबून आपण काय करू शकतो? शंतनू म्हणाला. का नाही करू शकत? दांडेकर अतिशय खोटा माणूस, फसवील तुम्हाला. शक्य आहे, शंतनू थंडपणे म्हणाला. मुंबईचा फ्लॅट विकू नये.

हे मला वाटतं. पुढे मागं अंशुमान तो त्या घरात कशाला राहील? ते घर दांडेकर हे काहीही शंतनूला नको होतं. त्या माणसाबद्दल तर तीव्र द्वेष त्याच्याही मनात ठासून भरलेला होता. तरी तो त्यांच्यावरचा राग सुद्धा त्यानं तिच्या बरोबरीने केला नाही. दोघांनी मिळून एखाद्यावर प्रेम करता येणं ही कठीण गोष्ट. स्वतःच्या मुलावरही दोघांनी मिळून ते कसं करता आलं नाही. पण एखाद्याचा द्वेष राग सुद्धा दोघांना मिळून करता येत नाही तेव्हा मैथिली डॉक्टर अरुणाचलमकडे गेली सकाळीच. ते सकाळी साडेसातला फिरून येतात ती वेळ लक्षात ठेवून. ती पोचली तो ते फिरून आले होते. त्यांचं स्नान झालं होतं. त्यांची मोठी मुलगी त्यांच्यासाठी ब्रेकफास्ट बनवत होती. मैथिली आल्याचा त्यांना आनंद झाला. त्यांनी मुलीला आवाज देऊन मैथिली आल्याचं सांगितलं. काय सुरू आहे? तिने विचारलं. अगं खूप वाचतोय सध्या. राहून गेलं होतं. कॉलेजच्या काळात तेवढा वेळही नव्हता. काय वाचतात? पुष्कळच. वैदिक संस्कृती, मानववंशशास्त्र, व्हेरी इंटरेस्टिंग. आपण एखादा विषय निवडतो तो आयुष्यभर पुरतो आणि बाकीचं राहूनच जातं. आता वाटतं थोडी आधी रिटायरमेंट घ्यायची होती. दिवस तर कमी आहेत आणि पुष्कळ राहिलंय. त्यांच्या कपाळावरले गंधाचे आडवे पट्टे, स्वच्छ पांढरा शर्ट, लुंगी.

उरतो आणि बाकीचं राहूनच जातं. आता वाटतं थोडी आधी रिटायरमेंट घ्यायची होती. दिवस तर कमी आहेत आणि पुष्कळ राहिलंय. त्यांच्या कपाळावरले गंधाचे आडवे पट्टे, स्वच्छ पांढरा शर्ट, लुंगी.

चालणारी माणसं तशी सिन्सिअर असतात आणि एका मर्यादेपर्यंत त्यांचा उपयोगही होऊ शकतो. मैथिली बोलायचं थांबली. डॉक्टर अरुणाचलम लक्षपूर्वक ऐकताना तिच्याकडेच पाहत होते.

तेव्हा शंतनू नाही म्हणाला. त्याच्या नकारातली ती आजकालची अगतिकता जास्तच गडद झाली होती. मग तो सहजच बोलून गेला की घरी अंशुमन बरोबर एकटं राहणंच त्याला जास्त आवडेल. मी अंशुमन करताच म्हणतेय, तो वाचतो आजकाल, पुष्कळ लोक त्याला भेटतील जे तो वाचतो. तुम्ही घरी राहून कंटाळता म्हणून मग माझ्या घरी राहण्याची तू काही काळजी करू नको, मला सवय झाली.

0: उषा मंगेशकर यांच्या स्वरात शांता शेळके यांची गीतरचना आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती मीना खडीकर यांनी.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुणे आय केअर सांज धारा.

0: पुणे आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुणे आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुणे आय केअर वानवडी इथं. संपर्क 73 502 77 77 9.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
3: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
2: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
3: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
2: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
4: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
5: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन. पुणे गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
4: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुणे गाडगीळ आणि सन्स.

0: सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात सिग्नलच्या मागे लक्ष्मी रोड पुणे.
1: परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्सचे संपूर्ण ऑटोमॅटिक ऑटो लेक्चर बेल आणि ऑटो राष्ट्रगीत प्लेअर सिस्टीम शाळा कॉलेजसाठी अत्यंत उपयुक्त उत्पादक परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC वाई. फ्री डेमो साठी संपर्क 98 222 41 255.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: श्रोते हो, आज 28 जुलै, आजचा दिवस जागतिक निसर्ग संवर्धन दिन म्हणून ओळखला जातो. श्रोते हो, भरभरून हिरवं दान आपल्या पदरात टाकणाऱ्या, नकळत कितीतरी गोष्टी आपल्याला शिकवणाऱ्या निसर्गाची मनोहारी रूपं आपलं शरीर आणि मनालाही ताजतवानं करतात. ऐकूया निसर्गाचं एक लोभस वर्णन असणारं एक बालगीत. शांता शेळके यांचं गीत आहे, सुषमा श्रेष्ठ यांच्या स्वरात ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुना आय केअर सांज धारा।
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले।
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना। त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत।
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय।
1: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो। मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना।
2: घे ना, 8805-18178। भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे।
3: प्रथमेश मसाले, प्रथमेश मसाले, स्वाद याचा भारी।

0: कांदा लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला।
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।
2: अहो ऐकलं का, तथास्तूचा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे।
3: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारूसा।
2: अहो तथास्तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच। आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे।
3: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी।
2: तथास्तू मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल। तथास्तू प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह। तथास्तू कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर।
3: ऑनलाइन शॉपिंग चा लाभ घ्या, आमची वेबसाइट tathastu.fashion।
4: एपील्स
5: नकळत बिछाना ओला करणाऱ्या मुलांसाठी उपयुक्त होमिओपॅथिक गोळ्या एपील्स।
4: 3 पिढ्यांहून अधिक काळ अनुभव सिद्ध एपील्स। होमिओ लॅबोरेटरीज पुणेचे एक दर्जेदार उत्पादन एपील्स।
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
7: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया झुंज या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, उषा मंगेशकर यांच्या स्वरात, संगीत आहे राम कदम यांचं।

श्रोतेहो, आज 28 जुलै ज्येष्ठ गीतकार आणि भावगीतकार बाबूराव गोखले यांच्या स्मृतिदिनाच्या अनुषंगानं आता ऐकूया गजाननराव वाटवे यांच्या स्वरात बाबूराव गोखले यांचं गीत.

0: श्रोतेहो ज्येष्ठ नाटककार आणि भावगीतगार बाबूराव गोखले यांच्या स्मृतिदिनाच्या अनुषंगानं गजाननराव वाटवे यांच्या स्वरात आपण त्यांचं गीत ऐकलं. आपण ऐकत आहात पुन्हा ऐकेर सांजधारा हा कार्यक्रम. घेऊया एक व्यावसायिक विश्रांती.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा.
2: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
2: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
1: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
2: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
1: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
3: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
4: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
5: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
4: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
3: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केले. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्ही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
4: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
3: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
3: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
7: श्रोते हो, निसर्ग आपल्याला आपल्या अस्तित्वाचा आधार आणि उद्याच्या भविष्यातल्या आयुष्यासाठीची अनमोल ठेव आहे. जपलं तरच उरेल आणि उरलं तरच पुढच्या पिढीला पुरेल. निसर्गाचं रक्षण म्हणजेच पुढच्या अनेक पिढ्यांचं रक्षण, नाही का? कार्यक्रमात ऐकूया एक बहारदार गीत.

0: नवरा माझा नवसाचा या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत जितेंद्र कुलकर्णी यांचं होतं आणि स्वर सोनू निगम यांचा. श्रोतेहो, या गीताबरोबरच पुन्हा ऐकेर सांसधारा हा मराठी मिश्रगीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: पुन्हा ऐकेर सांसधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, संध्याकाळचे सहा वाजले आहेत. ऐकूया पुणे वृत्तांत.
2: विविध भारती पुणे, प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. राज्य शासनाचं महसूल आणि वन विभाग, जिल्हा प्रशासन आणि आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातील सर्व शासकीय यंत्रणांच्या संयुक्त विद्यमानं काल मंचर इथं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत विधानसभा मतदारसंघस्तरीय समाधान शिबिर पार पडलं. या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत जलदगतीनं आणि एकाच छताखाली पोहोचावा हा या समाधान शिबिराचा मुख्य उद्देश असल्याचं वळसे पाटील यावेळी म्हणाले. विविध सेवांचा समावेश असलेल्या दालनांच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्यांचं एकाच ठिकाणी निवारण करण्यात आलं. पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत प्रस्तावित निगडी वाकड चाकण मेट्रो मार्गिकेच्या सविस्तर प्रकल्प अहवालाचं नुकतंच सादरीकरण करण्यात आलं. या महत्वाकांक्षी प्रकल्पात 34 मेट्रो स्थानकं उभारण्याचा प्रस्ताव आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनाच्या वतीनं अण्णा भाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त दिला जाणारा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार डॉ गंगाधर चंद्रभागा बापू रासगे यांना जाहीर झाला आहे. 5,000 रुपये, सन्मानचिन्ह, समता सप्तक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. पुरस्कार वितरण समारंभ येत्या 1 तारखेला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात कुलगुरू डॉ सुरेश गोसावी आणि प्रकुलगुरू डॉ पराग काळकर यांच्या हस्ते होणार आहे. डॉ रासगे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पोवाडा या काव्यप्रकाराचा समग्र अभ्यास केला असून त्याच विषयावरील PhD देखील संपादन केली आहे. त्यांचे शेती आणि पर्यावरण रक्षणासाठीचे

0: पोवाडे गीतलेखन आणि साहित्य प्रसिद्ध आहे. पुणे शहरासाठी पुढील 25 वर्षांचा एकात्मिक जलशुद्धीकरण आराखडा तयार करण्याचे निर्देश पुणे महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी प्रशासनाला दिले आहेत. पर्वती आणि लष्कर जलशुद्धीकरण केंद्रांचं आधुनिकीकरण करण्यासह वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील मागणी लक्षात घेऊन स्वच्छ दर्जेदार पाणी पुरवठ्यासाठी दीर्घकालीन नियोजन आवश्यक असल्याचं भिमाले म्हणाले. पुण्यात खड्ड्यांचा प्रश्न कायम असल्याचं सजग नागरिक मंचानं केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत आढळून आलं आहे. या प्रकरणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. रस्त्यांवरील खड्डे, निकृष्ट दर्जाची दुरुस्ती आणि रस्त्यावर पसरलेली खडी यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असल्याचं वेलणकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान रस्त्यांवरील खड्डे तातडीनं बुजवावेत आणि दुरुस्तीची कामं दर्जेदार पद्धतीनं करावीत अशी मागणी नागरिकांकडून पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. पुण्यातील विविध दैनिकांच्या संपादकांचा कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बदलती पत्रकारिता या विषयावरील परिसंवाद श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात आज आयोजित करण्यात आला होता. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संज्ञापन आणि वृत्तपत्र विद्या विभाग, पुणे श्रमिक पत्रकार संघ, पुणे पत्रकार प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्यात पद्मविभूषण आशा भोसले यांच्या जीवन आणि कारकिर्दीवर आधारित देशोदेशी पानोपानी आशा आशा या प्रवीण वाळिंबे यांनी संपादित केलेल्या स्वरप्रतिभा विशेषांकाचं प्रकाशन उषा मंगेशकर यांच्या हस्ते झालं. आशा भोसले यांच्या अचानक झालेल्या निधनानं मंगेशकर कुटुंबावर मोठा आघात झाल्याची भावना उषा मंगेशकर यांनी यावेळी व्यक्त केली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीनं ग्रंथ पुरस्कार वितरण सोहळा येत्या गुरुवारी आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संध्याकाळी 5:30 वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असल्याचं मसापच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. उद्या होणाऱ्या गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त पुणे आणि परिसरातील मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. विविध दत्त मंदिरांमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. भाविकांच्या सोयीसाठी शहरातील मंदिर प्रशासन देखील सज्ज झाली आहेत. मागील 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मावळ तालुक्यातील प्रमुख धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. पवना धरण 96.63%, आंध्रा धरण 100%, तर वडिवळे धरण 97.86% भरलं आहे. वाढत्या पाणीसाठ्यामुळे तिन्ही धरणातून नियंत्रित स्वरूपात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. राज्यात पुढील 5 दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्रानं जारी केलेल्या अंदाजानुसार राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 30 आणि 31 जुलै रोजी पुण्यात घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून पावसाचा नारंगी बावटा देण्यात आला आहे. हवामान. पुढील 24 तासात आकाश ढगाळ राहून हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर ताज्या पुणे वृत्तांतमध्ये 6:00 वाजता. नमस्कार.
1: पुणे वृत्तांत आपण ऐकला विविध भारती सेवेच्या आकाशवाणी पुणे केंद्रावरून. श्रोतेहो, संध्याकाळचे 6:05:33 झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून.
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

0: मंडळी हे गाणं आहे 1967 मध्ये प्रदर्शित झालेल्या बहारो के सपने या चित्रपटातलं. आज आपण याच चित्रपटाबद्दल बोलणार आहोत बर का. या गीताचे गीतकार मजरू सुलतानपुरी, संगीत आर डी बर्मन यांचं आणि स्वर अर्थातच स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा. या चित्रपटातली सगळी गीतं ही मजरू सुलतानपुरी यांनी लिहिली होती आणि गीतांना संगीत दिलं होतं आर डी बर्मन यांनी. खरं तर चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा सुरुवातीला तो अपयशी ठरला, कारण चित्रपटाचा शेवट हा नायिकाच्या मृत्यूने होतो अशा दुःखद घटनेने केला होता. यावर प्रेक्षकांच्या खूपच नकारात्मक प्रतिक्रिया आल्यामुळे निर्माता आणि दिग्दर्शक नासिर हुसेन यांनी चित्रपटाचा शेवट बदलण्याचा निर्णय घेतला, तो रिशूट केला आणि शेवट सुखद केला. खरं तर बहारो के सपने हा राजेश खन्ना आणि आशा पारेख यांचा एक क्लासिक चित्रपट. पण असं म्हणतात मंडळी की राजेश खन्ना यांचा हा दुसराच चित्रपट असल्याने आणि त्यावेळी आशा पारेख ही आधीच सुपरस्टार असल्याने राजेश खन्ना सेटवर थोडेसे बुजल्या बुजल्यासारखे होते. पण तरीही अभिनयात मात्र त्यांनी या गोष्टीची झलक कुठेही जाणवू दिली नाही. चित्रपटाच्या अशाच गोष्टी मी तुम्हाला अजून सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मंडळी देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.

आज आपण बोलतोय बहारों के सपने या चित्रपटाबद्दल. जे गाणं आपण आता ऐकलं ते गायलं होतं लता मंगेशकर आणि मन्ना डे यांनी, तर संगीत दिलं होतं आर डी बर्मन यांनी. खरं तर हा चित्रपट सुरुवातीला विजय आनंद दिग्दर्शित करणार होते, पण काही गैरसमजुतींमुळे नासिर हुसेन यांनी स्वतःच चित्रपट दिग्दर्शित करण्याचा निर्णय घेतला. चित्रपटात गीताच्या भूमिकेसाठी मुख्य नायिका म्हणून नंदा यांना विचारण्यात आलं होतं आणि त्या भूमिकेसाठी ग्लॅमर विरहित लुक आवश्यक होता. नंदा यांना ते मान्य नव्हतं म्हणून त्यांनी हा चित्रपट नाकारला. या चित्रपटातलं अजून एक क्लासिक गाणं म्हणजे क्या जानू सजन.

होती है क्या गम की शाम। लता दीदींच्या आवाजातलं हे गाणं म्हणजे त्यावेळेसची एक प्रचंड मोठी कामगिरी होती बरं का, कारण त्यावेळी मल्टी ट्रॅक रेकॉर्डिंग तंत्रज्ञान भारतात आलेलं नव्हतं। तेव्हा आर डी बर्मन यांनी टेप रेकॉर्डरचं इरेझर हेड तोडून गाणं रेकॉर्ड केलं, त्यामुळे लता दीदींच्या पहिल्या आवाजावरच दुसरा व्होकल ट्रॅक रेकॉर्ड करणं शक्य झालं आणि त्यातूनच निर्मिती झाली या अप्रतिम गाण्याची। मग आता ऐकूयात लता दीदींच्या स्वरातलं तेज गाणं ज्याला संगीतबद्ध केलं होतं आर डी बर्मन यांनी, आणि चित्रपटांच्या अशाच गप्पा चालू ठेवूयात देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात।

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।
1: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। संध्याकाळचे 6:15 आणि 35 सेकंद झाली आहेत। आता प्रसारित करत आहोत सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
1: श्रोते हो, सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राजाराम दत्तात्रय उर्फ राजा ठाकूर यांचा आज स्मृतिदिन। त्या अनुषंगानं त्यांनी दिग्दर्शित केलेल्या मुंबईचा जावई या चित्रपटातलं गीत कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया।

0: सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सुधीर फडके यांचं आणि चित्रपट मुंबईचा जावई. श्रोतेहो आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून. चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स. काटदरे मसाले.
1: आपल्या मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
2: 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण अभ्यासक्रम फक्त 4 लेवल मध्ये
1: आणि ₹1,00,000 स्कॉलरशिप जिंकण्याची संधी.
2: सक्सेस अबॅकसच्या नवीन ऑफलाईन शाखा पुण्यात नरे, वारजे आणि मुशी इथं सुरू.
1: संपर्क सक्सेस अबॅकस 88 86 56 00 11.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: श्रोते हो, गोविंद परशुराम म्हणजेच सर्वश्रुत गायक आणि अभिनेते पंडितराव नगरकर यांचा आज स्मृतिदिन. त्या अनुषंगानं आता ऐकूया कार्यक्रमातलं यानंतरचं गीत, पंडितराव नगरकर आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, गीतांजली.
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

आशा भोसले यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते अनिल अरुण. आणि आता ऐकूया कैलासनाथ जयस्वाल यांच्या स्वरात यशवंत देव यांची गीत आणि संगीत रचना.

0: શ્રોતેઓ, આપણ ઐકત આહાત ડોક્ટર પરીક્ષિત ભેગડે સિદ્ધિવિનાયક ક્લિનિક ગીતાંજલિ.
1: સાંધે દુખીસાઠી ડોક્ટર પરીક્ષિત ભેગડે યાંચે ઉપચાર ઘ્યા. 100% ખાતરીશીર આણે ચાંગલે ઉપચાર આહેત. સંપર્ક 9595924559. अहो ऐकलत का, तथा तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
2: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारू सा.
1: अहो, तथा तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथा तुझ्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
2: मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
1: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तु कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
2: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट तथास्तु.fashion.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत नियोजनात आशा भोसले यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत, चित्रपट धर्मकन्या.

0: श्रोते हो आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: कार्यक्रमात यानंतर ऐकूया घरकुल या चित्रपटासाठी ग. दि. माडगुळकर यांनी लिहिलेलं एक स्फूर्तीगीत. संगीत लिहिलंय सी. रामचंद्रे यांनी आणि गायलंय राणी वर्मा आणि सहकाऱ्यांनी.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली।
1: पॅरालिसिस साठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 95 95 24 25 59।
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
0: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया विभावरी आपटे जोशी यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांचं गीत। संगीत आहे अरविंद काडगावकर यांचं।

0: श्रोते हो, या गीताबरोबरच सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात विविध भारती 101 FM. संध्याकाळचे 6:45 आणि 38 सेकंद झाली आहेत. ऐकूया यानंतरचा कार्यक्रम.
2: श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत
3: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घुडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
2: आणि सहप्रायोजक आहेत जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम. शुभमंगल, सावधान,
4: समर्पण,
2: आदर,
4: विश्वास,
2: स्वीकार,
4: समानता,
2: कर्तव्य
4: आणि निरपेक्ष प्रेम
2: या सप्तवचनांनी सहजीवनाची सुरुवात होते
4: आणि एकमेकांचे हात धरून चाललेल्या सप्तपदींनी आयुष्याला पूर्णत्व येतं.
2: अशा शुभ कार्याच्या क्षणांना आम्ही साक्षीदार आहोत याचा अभिमान वाटतो.
4: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे.
2: मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
4: संपर्क आंबेकर लॉन्स 99 21 05 75 75.
5: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
6: जितेंद्र घोडके सराफ.
7: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
6: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लाईन बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.

आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायातील 5वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे डॉ प्रकाश अत्रे यांनी. श्लोक गायन केलं आहे ममता जोशी यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेतल्या 5व्या अध्यायातला हा 5वा श्लोक भगवंत अर्जुनाला सांगतायत, सांख्य मार्गाने जाणाऱ्यांना जे मोक्षरूपी स्थान प्राप्त होतं तेच निष्काम कर्मयोगाचं अनुष्ठान करणाऱ्यांनाही प्राप्त होतं। हा सांख्य योग आणि त्याचबरोबर कर्मयोग हे एकच आहेत असं जाणणारा खरा ज्ञाता होय। त्याचं व्यवस्थित स्पष्टीकरण व्हावं म्हणून आचार्य विनोबाजी आपल्या गीताईतून सांगतात, सांख्यास जे मिळे स्थान ते योग्यासही लाभते, एकरूपची हे दोन्ही जो पाहे तोची पाहतो। भगवंतांनी जरी कर्मयोग आणि सांख्ययोग म्हणजे ज्ञानमार्ग हे एकच आहे, कोणत्याही मार्गाने गेलं तरी त्याचं फल एकच आहे हे सांगितलं, तरी त्यांनी महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे की हे जाणणारा मनुष्य खरोखर ज्ञाता होय। त्यावर अर्जुन भगवंतांना विचारतो, हे सगळं खरं आहे पण कर्मयोग आणि कर्मसन्यास यातला कोणता मार्ग श्रेयस्कर आहे? लोकमान्य टिळकांचे अनुयायी जसं करंदीकर आपल्या गीतातत्व मंजरीमध्ये म्हणतात, असा प्रश्न विचारल्यावर अर्जुनाची खात्री होती की मोक्षकर मार्ग कोणता म्हटलं तर भगवंतांना कर्मसन्यासाशिवाय काहीही सांगता येणार नाही। पण भगवंताला कर्मयोगही मोक्षदायक होतो हे तत्व प्रस्थापित करायचं होतं। कर्मयोग कसा मोक्षकारक हे अगदी पटवून देण्यासाठीच तर भगवंतांनी एवढी गीता सांगितली। हे ज्ञान केवळ अर्जुनाच्यासाठी नाही तर पुढे हजारो वर्षात जन्माला येणाऱ्या मानवी पिढ्यांसाठी महत्वाचं आहे। मोक्षासाठी आपापली कर्म सोडून, घरदार सोडून, प्रपंच सोडून रानावनात जाण्याची जरुरी नाही, कर्मयोगही मोक्षप्रद होतो। भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला कर्ममार्ग सांगितला, तो कर्मयोग आचरावाच लागेल असंही सांगितलं, पण त्याबरोबर त्यांनी सांख्य मार्ग म्हणजे ज्ञानमार्गही कथन केला। त्यात ज्ञान प्राप्त झालं की बाकी कर्मांची आवश्यकता नाही हेही सांगितलं। थोडक्यात एकदा कर्म आचरण करायला पाहिजे हे सांगितलं तर ज्ञानमार्ग आचरणाऱ्यांनी काम्य मार्गाचा त्याग करावा। अर्जुन अजूनही कर्म अकर्माच्या बाबतीत गोंधळलेल्या मनस्थितीत होता। 4थ्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला सर्व कर्माचा शेवट ज्ञानात होतो, ज्ञानाग्नीत सर्व कर्म जळून जातात असं सांगितलं, पण त्याच अध्यायात शेवटी कुरुकर्मैव तस्मात् त्वं पूर्वैहि पूर्वतरं कृतम्, तू तुझी नित्य कर्म जी तुझ्या वाट्याला आलेली आहेत ती करच, ती टाळू नको, अशी कर्म करण्याविषयी स्पष्ट आज्ञा केली। त्यामुळे तो गोंधळून गेला। आईने आपल्या मुलाला सांगावं, अरे सारखा घराघरात काय करतोस, बाहेर जा, मैदानावर जा, मित्रांबरोबर खेळ। तीच आई काही वेळात म्हणते, आत्ता उन्हात कुठे जातोस, सारखं काय आहे खेळ खेळ? अशा वेळी मुलाला समजत नाही काय करावं। आई हे काय ग, एकदा म्हणते खेळायला जा, एकदा अडवते। अगदी तशा सुरात अर्जुन कृष्णाही समोर म्हणतो, मग पार्थू म्हणे श्रीकृष्णा ते, हा हो हे कैसे तुमचे बोलणे, एक होय तरी अंतक करणे विचारू ये। देवा हे हो कसं तुमचं बोलणं, एकदा सांगता कर्म कर, एकदा म्हणता ज्ञानाग्नीत सारी कर्म जळून जातात, मला असा मार्ग सांगा की या दोन्हीत कोणता मार्ग निसंदिग्धपणे स्वीकारावा, तो मार्ग कसा असावा ते माऊलींनी जणू काही हल्लीच्या प्रवासाचंच वर्णन केल्यासारखं आहे। जैसे निद्रेचे सुख न मोडे आणि मार्गू तरी बहुसाल सांडे, तैसे शोकासना सांगडे सोहपे होय, झोप न मोडता मार्गक्रमण बरंच करणारं वाहन असावं तसा मार्ग मला सांग। देवाबद्दलची ही मायलेकरासारखी भावना माऊलींनी माऊलीच्या कळकळीत व्यक्त केलेली। अर्जुन खरोखरी दैववान, प्रत्यक्ष भगवंताची अशी सख्य भक्ती त्याला करायला मिळते। तो जणू काही कामधेनूचा बछडा आहे, त्याच्या दारी कल्पतरू फुललेला आहे, त्याच्याकडे चिंतामणी रत्न आहे, किंबहुना त्यापेक्षाही खूप काही त्याच्यापाशी आहे। भगवंत त्याला अगदी तळहाताच्या फोडासारखं जपतायत, त्यामुळे त्याच्या मनातल्या इच्छा साऱ्या पुऱ्या होतायत। अर्जुनाचं ज्ञानाबद्दलची जिज्ञासा, त्याचबरोबर आपण कोणतं कर्म करायचं याबाबतचं त्याच्या मनातलं द्वंद्व कृष्णानी ते पाहिलं। अर्जुन आपलं मनापासून ऐकतोय या जाणीवेनी भगवान श्रीकृष्णांना आनंद झाला।

कर्मयोग म्हणजे फलत्यागपूर्वक कर्म आणि सांख्य म्हणजे ज्ञानपूर्वक कर्म. त्यांची रूपं वेगळी दिसत असली तरी सांख्य योगाचं आचरण करणाऱ्याला जे फळ मिळतं तेच निष्काम कर्मयोग आचरल्यानेही मिळतं. सांख्ययोग आणि कर्मयोग जरी त्यांच्या वाटा वेगळ्या आहेत तरी साध्य एकच आहे. ते भिन्न आहेत हे समजणारे अज्ञ आहेत. त्यातली अजून एक मक्खी आहे. कर्मयोग आचरल्याशिवाय कर्मसन्यासाची प्राप्ती होणं दुष्कर आहे. कर्मयोग आणि कर्मसन्यास हे एकाच ध्येयाकडे नेणारे आहेत. त्यांच्या वाटा वेगळ्या आहेत. त्याचं मोक्षरूपी फळ कोणताही एक मार्ग आचरणाऱ्यांना मिळतं. कर्मयोगी गुरु तर कर्मसन्यासी शिष्य किंवा उलटही कर्मसन्यासी गुरु तर शिष्य कर्मयोगी अशा जोड्या पाहिल्या की त्यातलं सारं कळून येईल. जनक राजाचे आध्यात्मिक गुरु अष्टावक्र आणि ब्रह्मविद्या देणारे गुरु याज्ञवल्क्य दोघेही कर्मसन्यासी पण राजा जनक कर्मयोगी. त्या कर्मयोगी जनक राजाने शुकासारख्या वैराग्यशील मुनींना उपदेश देऊन आपलं शिष्य केलं. म्हणजेच गुरु कर्मयोगी आणि शिष्य कर्मसन्यासी. कर्मयोगी आणि कर्मसन्यासी या दोन्हीमध्ये मोक्षप्राप्तीच्या बाबतीत फरक काहीही नाही. जसा आकाश आणि अवकाश यात भेद नाही. पण कर्मयोगा वाचून कर्मसन्यास मिळणं दुष्प्राय. कितीही संन्यासी झाला तरी त्याला कर्म चुकत नाही. त्याही पुढे जाऊन असं म्हणावंसं वाटतं की त्याची होणारी कर्म ही कर्मयोगासारखी नसतील तर त्याचा संन्यास मोक्षप्रद ठरत नाही. अगदी कर्मयोगाचं आचरण करून ज्ञानप्राप्ती झाली आता करायचं काहीही नाही अशी अवस्था झाली तरी लोकसंग्रहार्थ प्रबोधनार्थ कर्म आचरावीच लागतात. कर्मयोगाचा आदर्श लोकांना डोळ्यासमोर ठेवण्यासाठी हे ज्ञानोत्तर कर्म करायला हवं. गीता रहस्यात लोकमान्य टिळकांनी अशा ज्ञानोत्तर कर्मांवर लोकसंग्रहार्थ भर दिलाय. केवळ स्वातंत्र्यासाठी नाही तर एक आदर्श समाजपुरुष असावा अशी लोकमान्यांची इच्छा होती. अशी ज्ञानोत्तर कर्म आणि भक्ती संतादिकांनी केलेली आहे. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता ही अवस्था कर्मसन्यासाची असावी. पण सर्वसामान्यांनी कर्मयोगाचंच आचरण करावं. आयुष्यात वाट्याला जी कर्म आली आहेत किंवा आपला जो व्यवसाय आपण करतो तो निष्काम योगाने करणं. आयुष्यात कर्तव्य कर्माला मोठं महत्व आहे. सामान्य माणसापासून ते अगदी असामान्य व्यक्तीला त्याची कर्तव्य कर्म करायलाच हवीत. संन्यासात सुद्धा कर्माचंच प्रतिबिंब असतं. सीमेवरचा जवान, शेतात राबणारा किसान हे सहजपणे दिसणारे कर्मयोगी. पण अशा अनेक व्यक्ती असतात त्यामुळे समाजाचा गाडा सुरळीत चालू राहतो. जगरहाटी चालण्यासाठी कर्मयोग श्रेयस्कर. आपण आपली कर्म निष्काम होऊन आचरायला हवीत. मग आपोआपच ज्ञानप्राप्ती होईल. आजच्या संदर्भात हा श्लोक अंतिम ध्येय गाठण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांवरून जाऊन एकाच ठिकाणी पोहोचतो हे ज्याला कळतं तो खरा ज्ञानी असं सांगतो. हल्ली प्रत्येकाला आपला पंथ धर्मच योग्य आहे. आपण करतो तो विचारच योग्य आहे असं वाटतं आणि त्यातून वादविवाद तंटे निर्माण होतात. समजा आनंद नावाचं शिखर आहे. कोणीही गिर्यारोहक कोणत्याही दिशेने चढून शिखरावर पोहोचला तर शिखरावर जाण्याचे सगळेच मार्ग योग्य आहेत असंच म्हणता येईल. सगळ्यांचं ध्येय एकच, आनंद नावाच्या शिखरावर पोहोचणं. तिथे माझाच मार्ग योग्य असा वाद घालायचं कारणच उरत नाही. आणि भगवंत म्हणतात सगळेच मार्ग योग्य हे जो जाणून असतो, हे जो मानतो तो खरा ज्ञानी माणूस.

0: पश्यति श्रीकृष्णार्पणमस्तु।
1: श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायातील 5वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं.

विवरण लेखन केलं होतं डॉ प्रकाश अत्रे यांनी. श्लोक गायन केलं होतं ममता जोशी यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण डॉट पुणे ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल अॅड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
1: जितेंद्र घोडके सराफ.
2: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
1: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लाईन बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
0: गर्भातल्या अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
3: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
0: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
3: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. सौजन्य जोगळेकर IVF सेंटर, शिरवळ. संपर्क 8666917672.
4: श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृतसरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते
0: आंबेकर लॉन्स, वडकी नाला, पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
5: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
4: आणि सहप्रायोजक होते जोगळेकर IVF सेंटर, शिरवळ. तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
6: श्रोते हो, हा कार्यक्रम आपण ऐकला विविध भारती सेवेच्या FM बँड 101 MHz वरून. संध्याकाळचे 7 वाजलेत. जयमाला हा कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: जयमाला कार्यक्रम में अब लेते हैं एक छोटा सा अंतराल और फिर वापस लौटते हैं अपने
1: श्रोते हो हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 7:30 आणि 30 सेकंद झालेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा.
2: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
3: पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक मल्टी स्टेट बँक विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत.
1: पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.